श्रोत्या सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौरदिनांक 25 भाद्रपद शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात स्तोत्र. कविता खरवंडेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरिहराष्टकम स्तोत्र आपण ऐकूयात.
1: आरोग्य सेवेचे

श्रोत्रोत्तरपण कविता खरवंडेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हरिहराष्टकम स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी. रचना आहे संत नारायण स्वामी यांची, तर संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

श्रीदत्तदपन सुरेश वाडकर यांच्या सुरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती संत नारायण स्वामी यांची, तर संगीत होतं बाळ बर्वे यांचं. मंगल प्रभात हा भक्तगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोत्यांनो, आपण रामदास कामत यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निर्देशन होतं यशवंत देव यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संतोष आनंद यांची देशभक्तीपर गीत रचना. संगीत नियोजन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: शेवटी आता आपण महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या सुरात संतोष आनंद यांची हिंदी देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. शेवटी या हिंदी देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: श्रोते आता आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत। प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत। ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम। पण तत्पूर्वी जाहिरात संदेश।
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन।

0: योजना मोदी जी का संकल्प
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत। शतऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात ऊस पिकावरील कीड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती, सादर करते योगीराज बच्चे। ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम।
3: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सध्याच्या पावसाळी हंगामात ढगाळ वातावरण, वारंवार पावसातील उघडीप यामुळे ऊस पिकावर रोगाच्या किड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। यामध्ये पायरीला, पांढरी माशी या प्रमुख किडींचा समावेश होतो। विशेषतः खोडवा ऊसामध्ये या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो। या किडीची पिलं आणि प्रौढ ऊसाच्या पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानांचा हिरवेपणा कमी होऊन पानं पिवळसर आणि निस्तेज होतात। त्याचबरोबर किडींच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट गोड स्रावावर काळ्या बुरशीची वाढ होते, परिणामी पानांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि ऊसाच्या वाढीवर, उत्पादनावर आणि साखर उतार्यावर परिणाम होतो। पायरीला किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उत्पादनात 31% तर साखर उतार्यामध्ये 2 ते 3% घट येऊ शकते। पांढऱ्या माशीच्या तीव्र प्रादुर्भावामुळेही ऊसाच्या उत्पादनात 86% घट होऊन साखर उतार्यात 3 ते 4% घट होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन्ही किडीची वेळीच ओळख आणि नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात। किडींची ओळख आणि जीवनक्रम असा आहे। पायरीला, पायरीला किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ 4 ते 5 ओळीमध्ये पुंजक्याने पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालतात। एका पुंजक्यामध्ये साधारणपणे 30 ते 40 अंडी असतात। अंड्यावर मेंचट दोऱ्यासारखे आवरण असते। अंडी अवस्था तापमान आणि ऋतुमानानुसार बदलते। अंड्यातून पांढरट रंगाची पिलं बाहेर पडतात। त्यांच्या शरीरावर मेंचट आवरण आणि तंतुमय रचना असतात। प्रौढ फिकट पिवळसर रंगाचे आणि पाचरीच्या आकाराचे असतात। पायरीला किडीची पिलं आणि प्रौढ पानातील रस शोषतात, मात्र पिलाकडून अधिक नुकसान होते। यानंतर पांढरी माशी, पांढरी माशीची पिलं प्रामुख्याने पानाच्या मागील बाजूस स्थिर राहून पानातील रस शोषतात। प्रौढ लहान आकाराचे, पांढऱ्या रंगाचे असून त्यांच्या शरीरावर मेंचट आवरण असते। पानाच्या मागील बाजूस पिलं आणि कोश मोठ्या संख्येने आढळून येतात। प्रादुर्भाव जास्त असल्यास एका पानावर हजारो कोश आढळून येतात। पांढरी माशीची पिलं पानातील रस शोषून घेत असल्याने पाने निस्तेज, पिवळसर किंवा गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात। पायरीला आणि पांढरी माशी या दोन्ही किडींच्या वाढीवर हवामानाचा मोठा प्रभाव पडतो। उबदार दमट वातावरण या किडींच्या वाढीस पोषक ठरते। पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि पावसातील उघडीप यामुळे काही परिस्थितीत किडींची संख्या वाढू शकते। पायरीला किडीचा प्रादुर्भाव विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वाढण्याची शक्यता असते। पांढरी माशी देखील उष्ण आणि दमट वातावरणात वाढते, मात्र जोरदार आणि सततच्या पावसामुळेही किडींची अंडी, पिलं आणि प्रौढ यांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते। अतिउष्ण आणि कोरड्या वातावरणात पायरीला किडींची संख्या कमी होते। किडींच्या प्रादुर्भावाची संभाव्य कारणे अशी आहेत, शेतामध्ये पाणी साचून राहणे किंवा पिकाला जास्त काळ पाण्याचा ताण पडणे, नत्रयुक्त खतांचा असमतोल, जास्त किंवा अवेळी वापर, दाट आणि कोवळी रसाळ वाढ, तसंच दीर्घकाळ ढगाळ, उबदार आणि दमट वातावरण, पावसाळ्यात पावसाची उघडीप किंवा पावसामध्ये मोठा खंड पडणे, खोडवसाचे योग्य व्यवस्थापन न करणे। पायरीला आणि पांढरी माशीच्या पर्यायी खाद्य वनस्पती शेतात आणि बांधावर वाढणे। यानंतर नुकसानीचा प्रकार आणि प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत। पायरीला आणि पांढरी माशी या दोन्ही किडींची पिलं आणि प्रौढ ऊसाच्या पानातील रस शोषतात, त्यामुळे पानांचा हिरवेपणा कमी होऊन पानं निस्तेज आणि पिवळसर पडतात। पायरीला किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने वाळण्यास सुरुवात होते।

शकते. पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावात पानाच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात पिला आणि कोस दिसून येतात. या दोन्ही किडी शरीरातून चिकट गोड स्राव बाहेर सोडतात. या स्रावावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने काळे पडतात. त्यामुळे पानांची अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते. वाढीच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उसाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास साखर उतार्यात घट

0: पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास साखर उतार्यात घट होऊ शकते. पायरीला किडीची सरासरी 3 ते 5 पिलं किंवा प्रौढ प्रतिपान अथवा 1 अंडीपुंज प्रतिपान आढळल्यास व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुरू कराव्या. पांढऱ्या माशीच्या बाबतीत प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच बाधित पाने काढून नष्ट करणे आणि जैविक व्यवस्थापन करणे अधिक फायदेशीर ठरते.
1: श्रोतोआता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये ऊस पिकावरील कीड याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. श्रोतो सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मधुमेह आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी सांगितलेली माहिती आरोग्यम धनसंपदा या

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला वॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली तर डायबिटीज मुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना. आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे.

0: ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर. नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग चौथा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्ष तोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्ष्यासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडले पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहिती आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहिती आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाम मधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षारोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मोलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही, झाडे हे पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी, समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे

0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 प्रायोजित गणेश आरती आणि त्यानंतर 7:45 सुगम गीत रचना आपण ऐकू शकाल. 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम. 7:55 गणेश गीत रचना, प्रायोजित गणेश गीत रचना आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:23 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकसंगीत कार्यक्रम आम्ही प्रसारित करू लोकधारा. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सकाळी ठीक 10:00 हिंदी चित्रपट इजांचा कार्यक्रम.

0: श्रोतो सकाळी ठीक 10:30 प्रासंगिक हा कार्यक्रम आज या कार्यक्रमात केअर फॉर यू या सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका पायल सारडा राठे यांची सुप्रभा जोशी यांनी दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल सुप्रभा जोशी यांचं, तर सादरगती असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र संध्या कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेत्रकृत. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसरचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम, तसंच 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा वार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शतरात्री 8:45 समाचार संध्या. ठीक 9:00 News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षेत्रकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा

0: अनुभवस लेने तज्ञ डॉक्टर अमूल कासवा पूर्ण वे उपलब्ध
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारेडी नाका अहमदनगर
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत श्रोत्यात नमस्कार बीड हा कार्यक्रम श्रोत्यांना नमस्कार.

श्रोते नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार बीड पुणे रेल्वेस हिरवा झेंडा. बीडच्या 3 लेखीचा चीनमध्ये डंका. महालक्ष्मी सणामुळे बाजारपेठेमध्ये गर्दी. बीड जिल्ह्यात खत विक्रीसाठी FFES प्रणाली लागू. आणि धारूरमधील जय किसान गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम. आता घडामोडी विस्तारानं. श्रोते, बीड अहिल्यानगर पुणे रेल्वेचा शुभारंभ उद्या म्हणजेच 17 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली असून उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय सुनेत्राताई अजितदादा पवार आणि पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं हा रेल्वे प्रकल्प खूपच महत्वाचा आहे. सध्या बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू असून आता बीडकरांना पुणे हडपसर पर्यंत प्रवास करता येणार आहे. श्रोत्या, चीनमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आशिया कप रग्बी स्पर्धेमध्ये बीडच्या 3 मुलींनी बाजी मारली आहे. कीर्ती जाधव, आदिती लोंढे आणि दीपाली ताठे या मुलींनी दमदार कामगिरी करीत भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचा मान मिळवला आहे. या मुलींमुळे बीड जिल्ह्याच्या सिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मुलींचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. श्रोते, महालक्ष्मी सणाच्या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बीड शहर आणि तालुका आणि ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये महिलांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. मुखवटे, पोशाख, सजावटीच्या साहित्यासह फळं आणि फुले खरेदीसाठी महिला गर्दी करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर हवे ते खत उपलब्ध होण्यासाठी FFES प्रणाली लागू करण्यात आली असून दिनांक 25 सप्टेंबर पासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडे असलेला उपलब्ध साठा याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून नोंदणी करून आपणास हवे असलेले खत बुक करावयाचे आहे. यामुळे दुकानावरील गर्दी कमी होईल आणि खतांसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागणार नाही. श्रोत्या, धारूर येथील जय किसान गणेश मंडळानं 61 वर्षाच्या सामाजिक परंपरेला साजेसा असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला आहे. विशेष आकर्षण कापूस, कागदी कपट, पाईप आणि कापडी पिशव्या यासारख्या निरुपयोगी वैद्यकीय साहित्यांचा वापर करून यंदा एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. संकल्पना मूर्तीकार ईश्वर उमाप यांनी ही मूर्ती साकारली असून या माध्यमातून आरोग्य सेवेचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गौरवशाली परंपरा मागील 5 वर्षापासून पर्यावरणपूरक मूर्ती बनवणाऱ्या या मंडळानं बीड जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रोत्यांना ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोत्या, आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन आहे. ओझोन थराच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. श्रोत्या, आज 16 सप्टेंबर पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक या दिवशी म्हणजे 16 सप्टेंबर 1959 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये करण्यात आलं. श्रोत्या, या माहिती बरोबरच आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोतो आता आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते योगीराज बच्चे. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.

0: शिरप्या तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे.
1: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
0: रेडिओ आम खिशात
1: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागलाय आजकाल.
0: असं म्हणतोस
1: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
0: निपटायचं.
1: अक्षी रेडिओ गत
0: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हणणं.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला.

0: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: पाणी म्हणजे जीवन। पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे। आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा। भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या। जास्त पाणी सांडू नका। सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा। श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही, तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा। पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा।
2: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते, यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
1: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जिओ अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नव जीवन मिळू शकतं.
1: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
0: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
1: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: युग युग जीओ अभियान 2026,
1: तुमचा संकल्प
0: कुणाचं तरी नवजीवन.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. दुष्काळी स्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होईल अशी भूमिका न घेण्याचं सरकारचं मनोज जरांगे यांना आवाहन. मोजक्या सहकाऱ्यांसह जरांगे यांचं मुंबईकडे प्रयाण. आणि अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जो ऑफिशियल सर्वे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्यासंदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार असून यासाठी 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. या करारातून दिघी इथं युद्धनौकांसह व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांच्या निर्मितीचं काम सुरू होणार असून जहाज बांधणी, जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामंही या ठिकाणी होणार असून या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष आणि 75,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नागरी अधिनियम 1965 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण केलं. तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटनही केलं. गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणीसह अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जरांगे यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारनं मान्य केल्या असून राहिलेली मागणी पूर्ण करण्यात असलेली कायदेशीर अडचण आणि न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं संभाव्य नुकसान याबाबत जरांगे यांना माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना सरकार समाजाच्या हिताची सकारात्मक भूमिका घेत असताना आंदोलकांनी राजकीय भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथून मोजक्याच 10 सहकाऱ्यांसमवेत काल उपोषणाच्या 18 दिवशी मुंबईकडे प्रयाण केलं. त्यांच्यासोबत 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका आहेत. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा तसंच प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. मात्र जरांगे यांनी त्यास संमती दिली नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन.
1: राज्यभरात 1.5 दिवसाच्या गणपतींचं काल भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, नैसर्गिक तसंच कृत्रिम जलाशयात विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राज्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसंच आवश्यक सेवा थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 8 जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिर आयोजित करून आपलं सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना आणि सेवांचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाच्या स्थितीत अपेक्षित बदल नसल्यानं कृषी, महसूल, ग्रामविकास तसंच अन्य सर्व यंत्रणांनी पर्जन्यमान आणि पीक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गौडा यांनी काल गंगापूर तालुक्यात खडक नारळा इथं जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणीही केली. जालना जिल्ह्यात खरीप हंगामातल्या पिकांच्या सद्यस्थितीचा संकलित प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम झाला असून 14 सप्टेंबर अखेर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 81% पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील पीक व्यवस्थापनाचं नियोजन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी काल झालेल्या 15 विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण 31 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 1, पैठण तालुक्यात 11, वैजापूर तालुक्यात 4, गंगापूर तालुक्यात 5 आणि खुलताबाद तालुक्यात 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. जालना शहरातल्या शास्त्रीनगर भागातला स्वस्त धान्य दुकानदार शैलेश कक्कड याला 2000 रुपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराचं बंद असलेलं रेशन कार्ड सुरू करून त्यावर धान्य देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2026 अभियान राबवण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व गावांमधल्या नागरिकांसह शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि विविध विभागांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांनी केलं. याशिवाय येत्या 1 ऑक्टोबरला 1 दिवस 1 तास 1 सोबत या संकल्पनेतून स्वच्छतेसाठी देशव्यापी श्रमदान करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते. या स्टॉलमधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. उद्या 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं प्रशासनातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात बारड इथल्या 33 स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचं योगदान दिलं होतं. या शूर स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं 7 गडी राखून विजय मिळवला. काल दिल्लीत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 160 धावांचं लक्ष दिलं. भारतीय संघानं 15व्या षटकातच 3 गडी गमावत 163

0: धावा केल्या. या विजयासोबतच भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी स्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
7: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
3: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड.

0: नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी, हे आपलं भविष्य तर नाही ना।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
1: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितला होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, पण रोजगार साठी युवक युवती पण उपलब्ध आहे. तर आपले एक कोऑर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राची युवक आणि युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायचे आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्य योग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नवे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचा आहे.
0: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
1: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकाने मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की युवक युवतीने संध्यासाठी शोधत भटकायच्या नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा एक दिवशी आयोजित करत आहे.
0: सर, 3 लाखांहून अधिक युवक ह्याच्यामध्ये असणार आहेत, 50,000 अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000 अधिक आस्थापन आहेत, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
1: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होत आहे. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली.
0: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे,

0: तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
1: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करेन अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचं चित्र नक्की बदलेल.
0: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
1: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक आयटीआयमध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काही आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्याच्यासाठी मशीनरी पण आणलेली आहे. आत्ता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आत्ता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतीने आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
0: नक्कीच सर. आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
1: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होता की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाहीये, पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंडकरजी, ते सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन, सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल. म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे, एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे ना. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्यांचं स्वागत आहे, पण जास्त भर आम्ही लहान एमएसएमईवर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत, जे जॉब प्रोव्हायडर आहेत याने तिथे आणायच्या आणि तिथे युवक युवतीने प्री रोजगार मिळावा. एक सॉफ्ट स्किलच्या 3-7 दिवसाच्या प्रशिक्षण देणार आहे आणि ज्या कामासाठी त्यांची निवड झाली असेल त्यांच्या पण आपण रोजगार मिळाव्याच्या नंतर 15 दिवसासाठी प्रशिक्षण देणार आहे, ज्या करून त्याने परमानंट जॉब तिथे मिळेल ते तिथे टिकेल.
0: बहुतांश महाराष्ट्र हा गावात बसलेला आहे, तर ग्रामीण आणि शहरी युवक दोघांनाही समान संधी मिळाव्यात म्हणून आपण काय करणार आहात?
1: हा बरोबर, तुमच्या म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्र गावामध्ये बसतो आणि गावामध्ये रोजगाराच्यासाठी युवक युवती पण उपलब्ध आहे आणि संधी पण उपलब्ध आहे. तिचे कृषीशी संधी होऊ शकतात, सौर ऊर्जा संबंधित विषयाच्या होऊ शकतात, आपलं जे काही आपले गावामध्ये तालुका स्तरावर जॉब उपलब्ध आहे, लोकांना आपले राहण्याचे ठिकाणाचे जवळ जॉब पाहिजे, त्याने आपला आवडता जॉब पाहिजे आणि त्याने ब्ल्यू कॉलर जॉब प्रिफरन्स नको असा पण त्यांचा मानस आहे. तर ते हे सर्व एकत्र लक्षात घेऊन आम्ही ते लोकल जॉब काय उपलब्ध आहे त्या जॉबसाठी आम्ही यावेळी लहान लहान रोजगार मिळावे, त्यामध्ये 5-20 पर्यंत कंपनी असेल आणि जास्त जास्त 200 विद्यार्थी असेल तर ते जास्त लोकांना जॉब यावेळी मिळू शकेल.
0: बरोबर आहे सर. उद्योगाच्या काही गरजा आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळही आहे, तर ह्यामधलं अंतर कशा पद्धतीने कमी करण्यात येईल?
1: ते माननीय प्रधानमंत्रीजीने 2014 प्रधानमंत्री झाले तर फर्स्ट डिपार्टमेंट त्याने जे सुरू केला होता तो स्किलिंगचा होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले प्रथमतः त्यावेळी त्याने पण स्किल डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू केला. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सर्वांना त्याने दोघांना माहीत होता की आता स्किलिंग आणि आपली अस्किलिंग शिवाय आपल्या मुला मुली टिकू शकत नाही कॉम्पिटिशनमध्ये. फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, विश्वभरामध्ये आता जॉब उपलब्ध आहे. आपण एक परवा आपण माननीय मुख्यमंत्री जे असते 100 लोकांनी इस्रायल पाठवला कस्टमर वर्करने, त्यांनी स्टार्टिंग सॅलरी किती आहे 2 लाख रुपीज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, जॉबची सिक्युरिटी 2 लाखची स्टार्टिंग आहे. ते तिथे 2 वर्षापूर्वी एक आता मुलं गेला होता, त्याने मी मोबाईलवर सीएम साहेबने विचारला की तुमचे त्या पगार काय, 4 लाख रुपयाची पगार.
0: बरं,
1: आता पूर्ण विश्वामध्ये भारतीय युवक युवत्यासाठी फार कौतूल आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ते फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे, ऑनेस्ट आहे, हार्डवर्किंग आहे, इंटेलिजंट आहे. हे सर्व

0: एकत्र कुठेही नाही आहे. म्हणून भारतासाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक फॉरेनमध्ये कसा मुलामुली जाऊ शकता त्यासाठी इथे विद्याविहार मुंबईमध्ये आपले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केली आहे. त्यामध्ये त्याने फॉरेन लँग्वेजचे शिक्षण पण देतो, फॉरेनचं कल्चर पण शिकवतो आणि ज्या जॉबसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांचं बेसिक ज्ञान पण इथे देतो.
1: श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि उद्योगांच्या गरजांशी त्यांना जोडणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. राज्यातील युवक आणि आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाची माहिती आणि शासनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, रोजगार कौशल्य आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित या विषयावरील संवादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे सगळे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत हे आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर.

0: श्रोते हो अपने ऐकत आहात आकाशवाणी मुंबई के।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत।
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर

0: रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित करत आहोत प्रायोजित गणेश आरती.
3: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: प्राजक होते, नेत्र रोग, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, एंजियोप्लास्टी, किडनी मुतखडा, हाडांचे सर्व ऑपरेशन, आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड.
1: श्रोत्याज आपण प्रायोजित गणेश आरती आपण ऐकलीत. प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. श्रोत्याज ऐकूयात एक भावगीत रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील. या भावगीत रचनेसाठी संगीत नियोजन आहे पु ल देशपांडे यांचं, तर रचना आहे मंगेश पाडगावकर यांची.

0: श्रोतोत्तर आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं पु ल देशपांडे यांचं.
1: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

0: जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो।
1: ग्राहकांनो, एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदारी? सुरक्षेचा हक्क, जी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य आहे।
0: जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो।
2: कॉलेज कॅम्पस कॉलेज अख्खा कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी, सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात। तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।

0: नमस्कार श्रोते हो नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775 0241-232-6775. सर, या भागात थोडासा वेगळा भाग लोकांना सांगा तुम्ही की बऱ्याच वेळा काय झालं की या सिनेमाच्या माध्यमातून एक कॅन्सर फार वेळा लोकांसमोर येत असतो, त्यातल्या त्यात जुन्या सिनेमांपासून 70-80 काळातला की आपके बहन को या आपके दादा को या आपके पापा को ब्रेन ट्यूमर हो गया है. बऱ्याच वेळा हिरोला ब्रेन ट्यूमर होतो. ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय, हा कॅन्सरचा काय प्रकार आहे?
1: बरोबर आहे. आता ब्रेन समजून घ्या. ब्रेन म्हणजे मेंदू, जो आपल्या शरीराचा महत्वाचा भाग असतो. कारण सर्व विचार प्रवृत्ती आणि सगळे विचार प्रक्रिया या ब्रेनमध्ये चालू असतात. म्हणजे ऐकणे, बघणे आणि नंतर बोलणे, या सगळ्यांच्या प्रक्रिया ब्रेनमध्ये सुरू होतात आणि त्या व्यक्त केल्या जातात. आता यासाठी ब्रेन हा अतिशय महत्वाचा. ब्रेन आपण काय म्हणतो, जर ब्रेन असेल तर माणूस व्यवस्थित आहे. ब्रेन डेड झाला आणि शरीर जरी चांगलं असलं, हृदय जरी चालू असलं, तर ब्रेन डेड इज अ डेथ, म्हणजे डेथ झालेला माणूस मृत व्यक्तीच असते ती. त्यामुळे ब्रेन हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतात. याच्यामध्ये कुठल्याही वयामध्ये होऊ शकतात हे कॅन्सर. कारण याच्यामध्ये मग जेनेटिक डिफेक्ट असतो किंवा व्यसनांचाही परिणाम ब्रेनवर होतो मोठ्या वयामध्ये. तर ह्या सगळ्यामध्ये जे ब्रेनचं जी पेशी असतात त्यामधून ते ट्यूमर निर्माण होतं. आणि हे ट्यूमर निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला काहीच कळत नाही, पण जेव्हा त्याचं प्रेशर त्या ठिकाणी यायला लागतं, प्रेशर आणि त्याचं लोकेशन कुठे आहे ब्रेनमध्ये. आपण बघितलं असेल, अक्रोड फ्रूट बघितलं असेल, अक्रोड फ्रूटाचे दोन असे भाग असतात, तसाच ब्रेनचा आकार आहे. त्यामुळे त्या कुठल्या भागात आहे
0: अक्रोडचं जसं दिसतं
1: तसाच ब्रेन असतो आपला आतला. तर हे आपल्याला बाहेरून दिसत नाही कधीच, आपल्याला चित्रात बघतो आपण, तर तसंच असतं. त्यामध्ये मुळे कुठल्या भागाला ब्रेन ट्यूमर आहे त्याच्यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात. आता वरच्या उजव्या भागाला जर ब्रेन ट्यूमर असेल तर डाव्या पायाचा प्रॉब्लेम, डाव्या हातापायाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर जर डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूचा शरीराचा, कारण ब्रेन मधून नसा क्रॉस होत असतात, त्या खाली होऊन क्रॉस होऊन मग त्या कार्यरत होत असतात. त्यानुसार त्याची लक्षणं बदलतात. आणि सुरुवातीला अगदीच म्हणजे थोडस डोकं दुखणं असं एक लक्षण साधं, त्याबरोबर चक्कर, वारंवार चक्कर येणं ही पण लक्षणं त्याच्यामध्ये असू शकतात. त्याबरोबर मग आणि हा इनिशियल ही झाली लक्षणं सुरुवातीची, पण जसा वाढत जातो तसे मग प्रेशर सिम्प्टम्स तयार होतात. मग प्रेशर सिम्प्टम्स झाल्यावर मग पाड दुखणे, बाकीचे हालचालीला मर्यादा येणे, आपल्या सगळ्या हातापायाच्या हालचाली मंदावतात, हे सगळं होऊ शकतं. त्याबरोबर बोलण्याची प्रक्रिया सुद्धा बिघडते, त्याचबरोबर विचारांची पण नंतर बिघडू शकते. असं सगळं हे ब्रेन ट्यूमरचं इतिहास आहे पूर्ण. जर खूपच वाढलं तर मग ब्रेन डेथच होऊ शकतो.
0: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
2: श्रोत्यात आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सगळ्याचे ठीक 7:55 झाले आहेत. शतात ऐकूयात आणखी एक प्रायोजित गणेश गीत रचना.
1: प्राजक आहेत जीवनज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: अराजक होते। जीवन ज्योत हॉस्पिटल, आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम। जीवन ज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड।
1: श्रोत्यांनो, आपण प्रायोजित गणेश गीत रचना आपण ऐकलीत। प्रायोजित गणेश गीत रचना आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। ऐकूयात एक जाहिरात संदेश।
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर।
1: आकाशवाणी बीड केंद्र श्रोतो, यानंतर ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। तर श्रोतो, सुरू असं ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।

मुद्द्यावर काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI-द्वारे दोन व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी शून्य मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थमंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द RSS इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात

0: माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1399 पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5,170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13,742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदरानं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातील ऐकूया श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या सुरातील लोकगीत रचना, संगीत निर्णय विजय कठीण यांचा.

श्रीदत्तदापाने विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या सुरात कुंदन कांबळे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हरेंद्र जाधव यांची गीतरचना.

श्रोत्रपण शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शाहीर पुंडलिक फरांदे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं मधुकर पाठक यांचं. श्रोत्र लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यंत्र ऐकूयात रोशन सातारकर यांनी गायलेली गीतरचना.

श्रोत्रे आपण रोशन सातारकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील लोकगीत रचना ऐकलीत. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकदरा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. श्रोत्रे, लोकदरा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतक सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात यशुदास, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात त्रिशूल या चित्रपटातील गीतरचना. संगीत नियोजन खय्याम यांचं.

श्रोता, आता आपण किशोर कुमार, यशोदास, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात त्रिशूल या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर, भूपेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात किनारा या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क राहा.
2: जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो.
1: ग्राहकांनो जर एखादी वस्तू पॅकेट मध्ये असेल तर त्या पॅकेट वर 6 गोष्टी असणं कायद्याने बंधनकारक आहे.

0: वस्तूंच्या मॅन्युफॅक्चरचं नाव, त्या पॅकेटमध्ये काय आहे, त्या वस्तूंचं वजन किती आहे, युनिट असेल तर किती युनिट्स आहे, पॅकेट्सवर निर्मितीचा महिना आणि वर्ष, अधिकतम विक्री किंमत, सर्व करा सहित, आणि महत्त्वाचं म्हणजे कंज्युमर केअर क्रमांक।
1: जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही तपासला का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोते, हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात कोहिनूर या चित्रपटातील गीतरचना।

मुख्यतः हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कभी कभी या चित्रपटातील किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली साहिल उदयनवी यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे खय्याम यांचं.

राष्ट्रीय हिंदी चित्रपट ईदांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया तमाशा या चित्रपटातील अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना. रचना आहे इर्शाद कामिल यांची, तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: श्रोतो आपण अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात तमाशा या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतो, या गीतरचनेबरोबर आजचा हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोतो, प्रसारित होत प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूदाच्या प्रासंगिक या कार्यक्रमात केअर फॉर यू या सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका पायल सारडा राठी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकृते आहेत योगीराज बच्चे.
1: श्रोते नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा अपेक्षाशिवाय समाजातील गरजू, अनाथ, वृद्ध, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी केलेली निष्काम सेवा म्हणजे समाजसेवा. समाजसेवा ही केवळ मदत नाही, तर तो एक सामाजिक जबाबदारीचा आणि मानवतेचा धर्म आहे. आपण प्रत्येक जण समाजाचं काहीतरी देणं लागतोच, आणि अशाच जाणीवेतून, समाजसेवा भावनेतून केअर फॉर यू या संस्थेची स्थापना झाली. आणि आज आपल्यासोबत केअर फॉर यू या संस्थात्मक समाजसेवेच्या संस्थापिका सीए पायल सारडा राठी मॅम आपल्या सोबत आहेत आपल्या प्रासंगिक या कार्यक्रमात. तेव्हा त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या या केअर फॉर यू या संस्थेबद्दल आणि या संस्थेच्या कार्याबद्दल. चला तर दूरध्वनीवरून

0: मुलाखत घेत आहोत. मॅम, तुमचं आजच्या या प्रासंगिकच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम.
0: मॅम, तुमच्या या संस्थेची सुरुवात कशी झाली, कधी झाली आणि काय प्रेरणा होते?
1: ऍक्च्युली मी नगरची आहे, मूळची माहेर, माझं तारडा नगरचं आहे. आणि मी लहानपणापासून बघितलेलं आहे की आमचे आजोबा, वडील, आई वडील सगळेजण काही ना काही समाजसेवा करतात. तर एक दिवस आम्ही आमच्या आजीच्या स्मृती दिनानिमित्त एका ऑर्फनेज मध्ये, म्हणजेच अनाथ आश्रम मध्ये गेलेलो. तर तिथपासनं मला परत परत तिथे जावंच वाटत होतं, त्यांच्यासाठी काही करायचं असं वाटायला लागलं. आणि हळूहळू एक एक एक एक छोटी छोटी ऍक्टिव्हिटी घेत घेत हे 15 वर्ष अगोदर आम्ही केअर फॉर यू फाउंडेशन ह्याला रजिस्टर केलं आणि 15 वर्षापासून हे सतत हे काम चालू आहे.
0: बरं, म्हणजे आपल्या आयुष्यातली एक छोटी गोष्ट, छोटी प्रेरणा सुद्धा किती मोठ्या रूपात ती पुढे येते याचं एक उत्तम उदाहरण आहे.
1: हो हो. प्रोफेशनली तर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण बाय पॅशन मला समाज कार्य आणि हे सगळं खूपच, इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तर मला ते खूप आवडायला लागलं आणि म्हणून याला एक स्वरूप दिलं मी 15 वर्ष अगोदर.
0: बर मॅम, तुमच्या या संस्थेचं कार्य कशा प्रकारे चालतं?
1: तर ऍक्च्युली आम्ही मूळचा एज्युकेशनमध्ये काम करतोय. तर हायर एज्युकेशन ऑफ ऑर्फन चिल्ड्रन, जे अनाथ मुलं आहे ते 18 वर्षापर्यंत त्यांच्या अनाथ आश्रममध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांना जर कोणी रिमोट रिलेटिव्ह आहेत, कोणी काका मामा, तर त्यांच्याकडे पाठवून देतात. नाही तर सिंगल पेरेंट असेल तर परत पेरेंटकडे रिस्टोर करतात. आणि नाही टोटल ऑर्फन असेल तर आफ्टर केअर होम्स आहेत, पण ते खूप लिमिटेड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही ह्या मुलांसाठी मेजर काम करतो. त्यांच्या 18 वर्षाच्या नंतरचा करिअर घडवून देणं आणि ज्याला जे डिग्री घ्यायची आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन करायचंय त्याला ते करायला पूर्णपणे सपोर्ट करणं हा आमचा एक प्रोग्राम आहे. आणि आमचा अजून एक प्रोग्राम आहे, तो आहे इंग्लिश मॉड्यूल्सचा. तर ह्या सगळ्या वर्षांमध्ये आम्हाला हे एक एक्सपिरियन्स आलंय की मुलगा किंवा मुलगी किती हुशार जरी असले तरी ते इंग्लिशमध्ये थोडं कॉन्फिडेंट नसतात. आणि आपल्या भारतात इंग्लिश ही बिझनेस लँग्वेज आहे, तर ह्या लँग्वेजला जर म्हणजे कोणी फॅमिलियर नसेल तर त्याला थोडं कमी लेखलं जातं, विच इज ऍक्च्युली नॉट करेक्ट. पण हे आहे की जर इंग्लिश येत नसेल तर त्याला थोडी कमी लेखलं जातं. म्हणून आम्ही हे 10 मॉड्यूल्स डिझाईन केले. तर स्टुडंट जेव्हा 4थी किंवा 5वीत असतो तेव्हापासून ते आम्ही सुरू करतो. प्रत्येक मॉड्यूल नंतर त्यांची परीक्षा घेतो आणि असं करून जोपर्यंत तो स्टुडंट 10वीपर्यंत पोहोचतो त्याचे 10 च्या 10 मॉड्यूल्स कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि त्यांचं इंग्लिशचं कॉन्फिडन्स एकदम वाढलं पाहिजे हे आम्ही टेक केअर करतो. तर हे एक सेगमेंट आहे आमच्या वर्किंगचं. आणि दुसरं जे मी म्हंटल, आम्ही एक कॉम्पिटिशन घेतो, एक टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन ज्याचं नाव आहे हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार. या कॉम्पिटिशन द्वारे इट इज लाईक अ टॅलेंट सर्च. तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभराच्या ऑर्फनेजेस मधून कॉम्पिटिशन ही घेतो आणि टॉपर सिलेक्ट करतो वेगवेगळ्या फील्डचे, आर्टचे, क्राफ्टचे, जनरल नॉलेज, सिंगिंग, अशा वेगवेगळ्या फील्डचे आम्ही टॉपर्सला सिलेक्ट करतो. आणि ज्या टॉपर्सला आम्ही सिलेक्ट केलंय त्यांचं पूर्ण हायर एज्युकेशनचं कमिटमेंट आम्ही घेतो.
0: अच्छा, तर हा तुमचा उपक्रम ऑनलाईन चालता का ऑफलाईन चालतं?
1: हे हायब्रिड आहे, टोटल ऑनलाईनही नाही आणि टोटल ऑफलाईनही नाही आहे. जसं जे इंग्लिश मॉड्यूल्सचं आमचं प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही पुस्तकं बाय कुरिअर पाठवतो, आमचे टीचर्स ऑनलाईन ते शिकवतात आणि आमचे कोऑर्डिनेटर्स आहेत जे ऑफलाईन महिन्यातनं एक किंवा

0: रोजला तिथे जाऊन त्यांच्या पुस्तकं बघतात, रिव्हिजन घेतात आणि एक्झामही ऑफलाईन होते. प्रत्येक पीसीआयला म्हणजे प्रत्येक ऑर्फनेजला व्हिजिट करतात आमचे प्रतिनिधी आणि ते एक्झाम घेतात. हे हायब्रिड आहे, ऑनलाईन ऑफलाईन बोथ. कारण जर आम्ही टोटल ऑफलाईन ठेवलं तर आम्ही खूप एरिया रिस्ट्रिक्टेड होऊन जाणार. आम्ही जसं पुण्यातनं ऑपरेट करतोय तर आम्ही खूप पूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचू नाही शकणार. म्हणून आम्ही हे हायब्रिड ठेवलंय, तर जेणेकरून आम्ही आता मिरज, बीड, मग अहिल्यानगर, संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक इतक्या म्हणजे खूप पूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही पसरलेलो आहोत इंग्लिश मॉड्यूलसाठी. आणि सेम हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार हे एक रियालिटी शो सारखं आम्ही करतो, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे ऑडिशन्स घेतो. हे ऑडिशन सुरुवातीला ऑनलाईन असतात आणि जसं जसं आम्ही पुढे जात जातो आणि मुलं फिल्टर होत जातात तसं तसं आम्ही ते ऑफलाईन करत जातो. आणि हे फक्त ऑडिशन्स नसतात, ह्याच्या प्रत्येक स्टेप नंतर आम्ही ट्रेनिंगही देतो त्या मुलांना. कारण मग त्यांना घडवलं पाहिजे तर फक्त एक्झाम घेऊन नाही होणार. आम्ही पहिले ट्रेनिंग देतो मग कॉम्पिटिशन, म्हणजे एक राऊंड घेतो परत ट्रेनिंग देतो परत एक राऊंड घेतो. तर हे जे हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार आहे ही कॉम्पिटिशन वर्षभर चालत असते आणि वर्षभरातनं चार पाच वेळेला त्यांना ट्रेनिंगही भेटते आणि त्यांचे वेगवेगळे राऊंड्सही होतात.
1: जसं आता तुम्ही सांगितलं की हा एक टॅलेंट हंटचा प्रकार आहे, तर मग हे टॅलेंट तुम्ही जे सर्च करता तर ते शिक्षणाच्या बाबतीतलं आहे का स्किल्सच्या बाबतीतलं पण आहे, काय काय त्याच्यात समावेश असतो त्या टॅलेंट हंट सर्च मोहिमेत?
0: हा, तर आतापर्यंत आम्ही चार वेळेला घेतलेलं आहे हे, कारण हे एव्हरी ऑल्टरनेट इयर्स आम्ही घेऊ शकतो कारण हे खूपच मोठ्या स्तरावर असतं. तर आतापर्यंत आम्ही घेतलंय ते आहे जनरल नॉलेजमध्ये, आर्ट, क्राफ्ट आणि सिंगिंग मध्ये, अशा वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही ते टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन घेतो. पण जर एक मुलगा सिंगिंग मध्येही सिलेक्ट झालेला असेल पण त्याचं एम असेल की त्याने इंजिनियर व्हायचंय आणि सिंगिंग जस्ट अ हॉबी आहे, तरी त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन नाहीये. दॅट इज जस्ट अ वे टू चूज, फक्त एक मार्ग आहे चूज करण्याचा, जेणेकरून आम्हाला त्याचं डेडिकेशन कळतं की एक वर्षभर त्यांनी हार्डवर्क केलंय फिनाले पर्यंत येण्यासाठी. एकदा तो फिनालेमध्ये सिलेक्ट झाला तर त्याला कुठलंही स्ट्रीम, म्हणजे आम्ही त्यांची काउन्सिलिंग करतो, आमचे करिअर काउन्सिलर्स आहे, मी स्वतः प्रत्येकाशी बोलते आणि त्याला जी स्ट्रीम पाहिजे ती त्याच्यानी होणार का, तो त्याच्यासाठी केपेबल आहे का आणि खरंच त्याचा इंटरेस्ट आहे का, हे इव्हॅल्युएट करून आम्ही त्याला ती स्ट्रीम देतो. तर दीज आर ओनली वेज टू सिलेक्ट. हे जनरल नॉलेज, आर्ट, क्राफ्ट, सिंगिंग हे फक्त वेज आहे. जसं आम्ही आता प्लॅन करतोय की पुढच्या वर्षी आम्ही याच्यामध्ये चेसही ऍड करू, चेस, तर हे फक्त वेज आहे सिलेक्ट करण्यासाठी. पण त्यांना कुठल्याही करिअरचं बंधन नाहीये, ते भलेही ते आर्टमध्ये सिलेक्ट झाले असतो तरी त्यांना आर्टचीच कुठली फील्ड घ्यायची असं काहीच बंधन नाहीये.
1: म्हणजे त्यांच्याकडे तो फक्त एक छंद म्हणून जरी ती कला असेल तर ते छंद म्हणूनही जोपासू शकतात आणि त्यांना त्यात करिअर करायचं असेल तर तुमच्यासारखे मार्गदर्शक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
0: करेक्ट. आणि ज्यांना दुसरं कुठलं तरी करिअर करायचं असेल तरी ते आम्ही सपोर्ट करू. ह्या कॉम्पिटिशनद्वारे आम्हाला फक्त एक टेस्टिंग होते की हा वर्षभर मेहनत केलाय, प्रत्येक ऑडिशन दिलीये आणि प्रत्येक ट्रेनिंग मध्ये अटेंड झालाय, म्हणजे त्याची हार्डवर्क करण्याची तयारी आहे का, तेवढं आम्हाला ह्याच्यामधून कळतं. आणि स्मार्टनेस म्हणजे जनरल नॉलेज मधून तो येत असेल किंवा आर्ट अँड क्राफ्ट मध्ये पण खूप क्रिएटिव्हिटी दाखवत असेल तर ते सगळं आम्ही जज करतो.
1: अच्छा, आता तुम्ही जी काही माहिती सांगितली त्यावरनं तुमचं हे पुण्यातनं सध्या काम चालतंय, तुमच्या विविध शाखा, तुमचे विविध मार्गदर्शक लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेले आहेत, तर इथले जे अनाथालय म्हणा किंवा ज्या इथल्या लोकल संस्था तुमच्याशी जोडतात इतर भागातल्या, तर त्यांच्याशी तुमचा समन्वय कसा असतो, नेमकं हा समन्वय काय सांगता येईल याबद्दल?

0: आम्ही त्यांना ऑफलाईन ऑनलाईन भेटतच असतो नेहमी, आणि आम्ही त्यांना इतरही काही ना काही सपोर्ट करत असतो. जसं आमचं जर फॉर एक्झाम्पल बीड मध्ये पण आमचे एक दोन संस्था आहे ज्यांच्याशी आम्ही नेहमी आमचे इव्हेंट असतात तिथे, तर त्यांना कधी लॅपटॉप लागतं, कधी त्यांना दुसरं काही एज्युकेशनल सपोर्ट लागत असेल तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू या संस्था आमच्याशी जोडल्याच जातात आहे.
1: अगदी.
0: मी आता 2025 जो आमचा फिनाले झाला हंटचा, त्याच्यामध्ये आपले माननीय इस्रोचे जे चेअरमॅन आहे माननीय व्ही नारायणन सर, ते स्वतः आले होते ऍज अ चीफ गेस्ट आपल्या पुण्यातल्या त्या फिनाले मध्ये.
1: अच्छा, क्या बात है.
0: हा, आणि त्याच्यानंतर ना म्हणजे वी आर व्हेरी हॅपी टू से की त्याच्यानंतर ना त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना आणि मुलींना तिथे इस्रो मध्ये श्रीहरिकोटा मध्ये जे इस्रोचं लॉन्च पॅड आहे तिथे ऍज अ एज्युकेशनल व्हिजिट बोलवलं होतं. आणि मागच्याच महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये आम्ही 43 मुलांना मुलींना घेऊन इस्रोला जाऊन आलेलो आहे.
1: वा वा वा, क्या बात आहे. खरंच आहे, जिथं ही मुलं स्वतःचं छत्रछाया हरवलेलं असतं आणि या जगामध्ये स्वतःला एकटं समजत असतात, त्या अशा जगामध्ये तुमच्यासारख्या लोकांची सोबत आणि साथ खरंच त्यांच्यासाठी हा प्रवास थोडा सोपा करेल असं निश्चितच आहे. मॅम, ही मुलं जेव्हा तुमच्या संस्थेतनं हे सगळं मार्गदर्शन घेऊन या सगळ्या स्किल्स डेव्हलप करून बाहेर पडतात, तर अशा काही तुमच्याकडे यशोगाथा म्हणा, सक्सेस स्टोरीज काय सांगता येईल.
0: हो, आमच्या सक्सेस स्टोरीज आता व्हायला लागल्या. आमची फर्स्ट बॅच इज नाव अर्निंग. आमच्या फर्स्ट बॅचचे मुलं आता एमए इन म्युझिक झाले, मग बीसीए झाले, एमसीएस मास्टर्स इन केमिस्ट्री झाले, एमकॉम झाली आहे एक मुलगी आणि ती एका स्कूलमध्ये टीचिंग करते. मग एमए इन म्युझिक जो झालाय मुलगा तो पुण्याच्या मोठमोठ्या 5-star हॉटेल्स मध्ये परफॉर्मन्स द्यायला सुरू झालाय. तर ही आमची फर्स्ट बॅच रोलिंग झालीय, कारण आम्हाला 6 ते 7 वर्ष लागतात एका बॅचला रोलिंग व्हायला, कारण 3 वर्षाचं तर ग्रॅज्युएशन असतं आणि त्याच्या पुढे 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे एक मुलगा किंवा मुलगी ऍक्च्युली सिलेक्ट होतो जेव्हा तो 7वी 8वी 9वीत असतो आणि त्याच्यानंतर 12वी नंतर त्याचं ऍक्च्युअल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं. तर 7 ते 8 वर्षांचं आमचं वेटिंग पिरियड म्हणू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर ती सक्सेस स्टोरी सुरू होते. आमची ही सक्सेस स्टोरीज आता आली आहे पुढे. आणि एक मुलगा बीएड करतोय आता, सेकंड इयरला आहे, त्याचं बीएडही आता संपेल आणि त्यालाही जॉब लागेल. आता 6 ते 7 मुलांचे जॉब लागलेले.
1: वा, खूप खूप अभिनंदन, तुमच्या कष्टाला आलेलं हे फळ म्हणावं लागेल. मॅम, हा प्रवास जेव्हा ऐकताना फार असं वाटतं की सोपा असेल, पण अजिबातच सोपा नाहीये, कारण इथे फक्त स्किल शिकवणं याच्या पल्याड जाऊन त्यांच्या मानसिकतेला मजबूत करणं आणि त्यात सातत्य ठेवणं, या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडनं काय असे प्रयत्न होतात, कारण सोपं नाहीये त्यांची कन्सिस्टन्सी असणं या प्रवाहामध्ये राहण्यासाठी.
0: अगदी बरोबर आहे, हे ऍक्च्युली बिलकुलच सोपं नाहीये. का बरं, कारण जोपर्यंत ते 12वी पर्यंत असतात तोपर्यंत ते ऑर्फनेज मध्ये, त्यांच्या अनाथाश्रम मध्ये असतात. त्यांच्यावरती विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचं ऍक्ट असतं, त्यांच्यावरती खूप बंधनं असतात आणि ते एकदम एक सेफ झोन मध्ये असतात की हॉस्टेल म्हणजे त्यांचा अनाथाश्रम आणि स्कूल या दोघांमध्ये ते त्यांचं पूर्ण चालू असतं. पण इथे जी एज आहे ते आमच्याकडे येतात टीन एज मध्ये, तेव्हा त्यांची मनही खूप जास्त विचलित असतात आणि त्यांचा फोकसही खूप, कधी फोकस राहतात कधी फोकस हरवतात. तर आणि ही एज तुम्हाला माहिती आहे, कॉलेज गोईंग एज, अट्रॅक्शनची एज, तर

सगळ्यांशी डील करता करता आम्हाला खूप अडचणी येतात. इवन फॉर फंडिंग, म्हणजे जे आम्हाला गव्हर्नमेंटचं काहीच फंडिंग नाहीये, जे प्रायव्हेट डोनर्सचं फंडिंग आहे, त्यांनाही हे एक्सप्लेन करणं की एका मुलाचं किंवा मुलीचं सायकल 7 ते 8 वर्ष आहे आणि आम्हाला कुठली बिल्डिंग किंवा काही वॉशरूम किंवा कुठली क्लासरूम बांधायला पैसे नाही पाहिजे, पण एका एका मुलाच्या फी भरायला, त्याच्या मेसची फी भरायला, त्याच्या जाण्याचं फी भरायला पैसे पाहिजे, हे कन्व्हिन्स करणं पण जरा अवघड होतंय. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना असं बिल्डिंगसाठी, क्लासरूमसाठी, बेंचेससाठी पैसे देणं इझी होतं, पण आमचं ऍबस्ट्रॅक्ट आहे, कुठे दिसत नाही. अनलेस अँड अंटिल तो मुलगा सक्सेसफुल होत नाही,

0: काही वॉशरूम किंवा कुठली क्लासरूम बांधायला पैसे नाही पाहिजे, पण एका एका मुलाच्या फी भरायला, त्याच्या मेसची फी भरायला, त्याच्या राहण्याचं फी भरायला पैसे पाहिजे, हे कन्व्हिन्स करणं पण जरा अवघड होतंय. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना असं बिल्डिंगसाठी, क्लासरूमसाठी, बेंचेससाठी पैसे देणं इझी होतं, पण आमचं ऍबस्ट्रॅक्ट आहे, कुठे दिसत नाही. अनलेस अँड अंटील तो मुलगा सक्सेसफुल होत नाही, आम्ही शो नाही करू शकत, तर आम्हाला डोनेशनसाठी पण थोडे अडचणी येतात. आणि सायमल्टेनियसली मुलांना काउन्सिलिंग, मुलांचे सगळे चाल सांभाळणं आणि त्यांना पूर्ण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कसंही पार पडायला, म्हणजे त्यांना फोर्स करणं म्हणू शकतात किंवा मोटिवेट करणं, हे सगळ्या बाजूनी चॅलेंजेस आहेत आम्हाला.
1: नक्कीच नक्कीच आहे, कारण ऍडोलंट एज मध्ये ते तुमच्याकडे येतात आणि त्यांच्या भावनिक विश्वास सुद्धा खूप उलथापालथ असते. त्यांना मन मोकळं करून बोलण्यासाठी की मला ही अडचण आहे किंवा माझ्या मनात असे भविष्याचे विचार येतात, मला ही स्वप्न पूर्ण करायची आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही दिलेला हा जो सोबतीचा आधार आहे निश्चित त्यांच्यासाठी खूप मोठा आधार असणार आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं, मी त्या विषयाकडे येणारच होते, कारण चळवळ चालू करणं हे एखाद्या वेळेस सोपं आहे, पण त्याच्यात सातत्य ठेवणं, आणि इथे फक्त तुम्हाला भावनिक आधार नाहीये, इथे तुमचा आर्थिक हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. जसं तुम्ही सांगितलं की मुलांच्या फीसचा प्रश्न आहे, आणि बरीच लोक अशी असतात की जी फिजिकली तुम्हाला मदत करू शकत नाहीत, कदाचित फंडिंगच्या मार्फत ती मदत करू शकतात, आणि काही अशी असतात की तुम्हाला फंडिंगच्या मार्फत मदत करू शकणार नाहीत, पण तुम्हाला त्यांचं स्वतःचं काहीतरी एक वेळ देऊन म्हणा किंवा फिजिकल अपिअरन्स देऊन तिथे मदत करू शकतात. तर या बाबतीत तुमची संस्था किती लवचिक आहे, काय सांगाल?
0: वी आर ओके अँड वी वेलकम बोथ, म्हणजे इन काइंड आणि व्हॉलेंटिअरिंग मदत पण आणि आर्थिक मदत पण. आम्हाला 10 रुपये तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि 10 लाखही तेवढेच इम्पॉर्टंट आहे, तर आम्ही कुठल्याही प्रकारची मदत ऍक्सेप्ट करतो. आमचे बरेचसे डोनर्स असे जे एकेका मुलाला पर्टिक्युलर मदत आहे, तर ती मुलगी किंवा ती स्टुडंट, त्यांना आम्ही मधून मधून फोनवर, कधी फिजिकली ते भेटतात त्यांना, त्याचा फॉलोअप ते घेतात, तर खूप जास्त ट्रान्सपरन्सी ठेवतो आम्ही, जेणेकरून कोणीही डोनर असेल, जर त्याला एका कुठल्या तरी स्टुडंटचं पूर्ण गार्डियनशिप घ्यायची आहे तेही आम्ही करतो, आणि कोणाला दर महिन्याला 100 द्यायचे आणि दर महिन्याला 1000 द्यायचे तेही आम्ही ऍक्सेप्ट करतो. आणि ज्याला श्रमदान द्यायचंय की मुलांना इंग्लिश शिकवायचंय, की मुलांना पुस्तकं द्यायची आहे, किंवा त्यांना वेळ द्यायचंय, त्यांना भेटून त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे, त्याच्यासाठी आम्ही ओपन आहोत.
1: बरं, मग अशा लोकांसाठी तुमचा संपर्क नंबर काय सांगता येईल, की ते तुमच्याशी थेट संपर्क करून त्यांचं जे काही योगदान देऊ इच्छितात त्यांच्यासाठी संपर्क काय सांगाल?
0: आमची वेबसाईटचा ऍड्रेस आहे www.careforyou, दॅट इज CAREFOR आणि यू ओनली अल्फाबेट यू .co.in. या वेबसाईटवर आमचे सगळे डिटेल्स आहे. आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण आहे, आणि जर कोणाला आमच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करायचा असेल तर आमचा नंबर आहे 9322117857.
1: ओके मॅम, तुमचं कार्य खूप महत्वाचं आहे आणि समाजाला बऱ्याचदा आपल्या सोबतीची गरज असते, जो वेगवेगळ्या प्रकारे आपण देऊ शकतो आपल्या परीने, जे आपल्याला शक्य असेल ते, त्या परीने तुम्ही समाजासाठी अतिशय छान काम करताय, जिथं अनाथांना कुठेही एकटं वाटू नये यासाठीची तुमची ही समाजसेवा तुमच्या या केअर फॉर यू या माध्यमातून तुम्ही करता आहात, आणि भविष्यातल्या तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून काही उद्दिष्ट तुम्ही ठेवलेली आहेत का?
0: हो मॅडम, आम्ही ऑलरेडी आमच्या अम्ब्रेलामध्ये 100 मुलं आहे जी आम्ही सिलेक्ट केलेली आहे, आणि त्यांचं फुल गार्डियनशिप आम्ही ऑलरेडी कमिट केलं आहे. हे 100 मुलं आहे आणि आमचा ड्रीम आहे की आम्ही अशा स्टेजवर पोहोचू की आमच्या

0: द्वारे जास्तीत जास्त मोर देन 1000 मुलं पुढच्या 5 वर्षात निघतील हे आमचं ड्रीम आहे. आणि आम्हाला ऑर्फनला मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आहे, त्यांना नेहमीच कमी लेखायचं आणि त्यांना नेहमीच देणगी देत राहायचं, त्या आयुष्यातून बाहेर निघून मेन स्ट्रीम मध्ये आम्हाला त्यांना आणायचंय, हाच माझा ड्रीम आहे.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. म्हणजे अनाथ मुलांना असेल समाजाच्या या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे जे तुमचे प्रयत्न आहेत त्याचं खरंच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. मॅम, खर तर तुम्ही सीए आहात, सधन घरातून आहात, हा विचार करून तुम्ही आज संस्थेची स्थापना केली आणि यातनं एक समाज कार्य केलं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कदाचित तुम्हालाही वाटलं असतं की कशासाठी करायचं आपण हे, का करायचं वगैरे, किंवा तुम्ही गप्प बसला असता तर यावर ना काही वेगळं घडलं असतं अशातलं नाही, पण तुम्ही ही भावना घेऊन उतरलात आणि हे जे अपूर्णत्व आहे त्याला पूर्णत्व देण्याचा तुमचा हा समाजसेवेच्या माध्यमातून करत असलेला प्रयत्न, त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.
0: हे माझं एकटीचं काम नाहीये, बरेच व्हॉलेंटियर्स, माझे घरचे, माझे हस्बंड, माझी मुलगी, आमचे आई वडील, सगळेजण जुळून आणि खूप खूप 200 वरूनही जास्त व्हॉलेंटियर्स ह्या कामात आम्हाला साथ देतात, म्हणून हे घडत चाललंय. हे माझ्या एकटीचं नाहीये, पण खूप जणांची स्वप्न आमच्या स्वप्नासोबत जुळलंय आणि आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतोय.
1: अगदीच आहे. तुमच्या या प्रवासासाठी सुद्धा आमच्याकडनं खूप मनापासून शुभेच्छा. श्रोत्याहो, आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण केअर फॉर यू या संस्थेच्या संस्थापिका सीए पायल सारडा राठी मॅम यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांच्याशी आपण बातचीत केली आणि एक चांगल्या जाणीवेतून त्यांची ही समाजसेवा अच्छा या कार्यक्रमातून पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न होता. मॅम, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला इथे बोलवलं आणि इतकं मान दिलं, सन्मान दिलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.
2: तेव्हा श्रोतेहो, आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी आता तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते, पुन्हा भेटूया, नमस्कार.
3: श्रोते, आता आपण प्रासंगिक या कार्यक्रमात केअर फॉर यू या सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका पायल सारडा राठी यांची सुप्रभा जोशी यांनी दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं, तर सादर केले होते योगीराज बच्चे. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:55 झाले आहेत.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंदी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय। राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म।
4: भारत हमको जान से प्यारा है।
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म।

0: अगं अक्की काय सांगत होतीस ग तू?
1: होतं ग रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे
0: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली
1: पाणी उकळून शांत घ्यावं
0: काय पण तुझं शांतपण मी काय दुखणे करी हाय का बाटीन
1: अगं मग गार करून का पिणार अंत्येन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के
1: रेडोने सांगितलं मला बर का कसं वागावं कसं राहावं दुखण्याला लांब कसं ठेवावं समज तू शिकवते ना
0: अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ
2: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी

0: जागो ग्राहक जागो।
1: ग्राहकांनो, एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदारी? सुरक्षेचा हक्क, जी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य आहे।
0: जागो ग्राहक जागो।

0: कहानी
1: श्रोते हो, आता केबल कनेक्शनचा खर्च हवाय कशाला? आश्चर्य वाटलं ना? आता आपणही लाभ घ्या प्रसार भारतीच्या DTH अर्थात डायरेक्ट टू होम सेवेचा. 32 वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सोबत आकाशवाणीच्याही 12 वाहिन्या. सेट टॉप बॉक्सचा खर्च एकदाच आणि कार्यक्रमांचा लाभ मात्र सदा सर्वदा. सेट टॉप बॉक्स बाजारात उपलब्ध. मग केबल कनेक्शनचा खर्च हवाय कशाला?

दर्शक तो नमस्कार। आज 16 सप्टेंबर महाराष्ट्रातील साहित्य सृष्टीमध्ये, साहित्य संपदेमध्ये आणि निसर्ग कवितांमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा, वेगळी ओळख, वेगळी प्रतिमा निर्माण केलेले साहित्यिक, कवी असे कविवरे नादो महानोर यांचा जन्मदिन। शतो तसं मराठी साहित्यामध्ये निसर्ग कविता मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली गेली बरं का। आजच्या घडीला सुद्धा ती लिहिली गेली जात आहे। अर्थात निसर्गातील घटक

फुलांचा निव्वळ उल्लेख कवितेमध्ये आला म्हणजे निसर्ग कविता झाली असं नाही, तर निसर्गातील चेतना तत्व जिवंतपणे ज्या कवितेमध्ये उतरलेलं असतं ती खरी निसर्ग कविता असते. आणि हे चेतना तत्व म्हणजेच अशा विशुद्ध कवितेंची निज खून आणि ती लोभसपणे रानकवी निसर्ग कवी कविवर्य नाद मानोरांच्या कवितांमध्ये कायम आपल्याला दिसत आली. त्यामुळंच नाद मानोरांची कविता अनेक दशकं झळाळत होती. पळसखेडसारखं जन्मगाव, लहानपणीच त्यांच्या कानावर पडणारी लोकगीतं, अजिंठ्यासारखा अद्भुत वास्तू परिसरातील त्यांचा वावर, माथ्यावर आणि भोवती सदैव खुला निसर्ग, शेतीच्या निमित्तानं काळ्या आईची जी त्यांचं नातं निर्माण झालं त्यातून तरल संवेदनशील भाववृत्ती नादो मानोरांनी निर्माण झाली. मानोरांच्या उंजळीमध्ये निसर्गाचं चेतना तत्व अलगत पडलं आणि शतो मानोरांच्या शब्द वेल्लाळ बोलीस जन्मताच लाभली ती गेयता नादमयता. आणि ती गेयता नादमयता ती लक्षात आली पंडित हृदयनाथ मंगेशकर अर्थात बाळासाहेबांसारखे जाणते संगीतकार, आनंद मोडक यांच्यासारखे संवेदनशील संगीतकार यांनी या गुणांचं भान राखत त्यांच्या कवितांना संगीताचं कोंदण दिलं आणि ती गाणी म्हणजेच आनंद ठेवाच आपल्यासाठी. प्रत्येक कविता आपल्याशी बोलते की काय, निसर्गाशी एक वेगळं नातं सांगणारी कविता नादो मानोरांनी त्यांच्या साहित्य संपदेतून साहित्यकृतीतून लिहित गेले. त्यांच्या असंख्य साहित्यकृतीतल्या कविता, कविता संग्रहातल्या कविता आणि त्या कवितांनी चित्रपटामध्ये अलगत प्रवेश कसा केला. असं हे सर्व चित्र शतो खूप विलक्षण असं आहे. शतो नाद मानोरांनी शेतीचे अनुभव, नापिकी आणि मराठवाड्यातल्या दुष्काळाचा दाह जसा सोसला ना तसा अजिंठ्याचा हिरवागार पुरलेला निसर्गही त्यांनी अनुभवला होता. तिथली माणसं, तिथली माती, तिथली नाती या साऱ्यांशी त्यांचं असलेले ऋणानुबंध अत्यंत सहजतेनं त्यांच्या कलाकृतीमध्ये प्रतिबिंबित होत गेले. आणि शोधव या निसर्ग कवीनं रानकवीनं मराठी साहित्यावर अवीट असा ठसा उमटवला तो अस्सल अनुभूतींच्या जोरावर. त्यांनी जसे साहित्यामध्ये प्रयोग केले तसे शेतीसाठी सुद्धा प्रयोग केले. कोरडवाहू जमिनीमध्ये फळबाग लागवडीचा त्यांचा प्रयोग तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा प्रेरणादायी ठरला. प्रतिभावंत कवी, गीतकार तसंच महाराष्ट्र विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणूनही त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं. 1991 नादो मानोर यांना भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. असे हे निसर्ग कवी, रानकवी, कविवर्य नामदेव धोंडो महानोर अर्थात नादो मानोर यांचा आज जन्मदिन 16 सप्टेंबर 1942 ही नादो मानोरांची जन्मतारीख.

श्रुतिवत्तलपन सर्जा या चित्रपटातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या शिलारखिंड या कादंबरीवर आधारलेली गीतरचना आपण ऐकली होती. रमेश देव यांनी चित्रपट करायचं ठरवलं आणि सर्जा या लोकगीतांच्या माझावर आधारित गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन कवितेबरोबर शेती करणारे रानकवी निसर्गकवी ज्ञानदेव मानोर यांच्या गीतरचना. शतो आपल्या तरल काव्यांसाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतातून देणारे कविवर्य नादो महानोर यांनी वेगवेगळ्या बाजांचं गद्यलेखन केलं बरं का. शतो चांगली लयबद्ध कविता गाणं गीत काव्य माणसाच्या आयुष्याला मनाला भुरळ पाडून ओठावर रुंजी घालत असतं. अत्यंत आनंदाच्या क्षणी आणि अत्यंत विकर अशा दुःखाच्या कोलाहलामध्ये चांगली कविता तिच्या अर्थासहित आपल्याला साथ देत असते, आयुष्याला नवी उभारी तजेला देत असते. लहानपणापासूनच लोकगीत लोकसंगीत आणि लोकसंस्कृतीच्या गीतांनी कवितांनी संत कवींच्या कवितांनी नादो मानोर यांच्या कवी मनाला घडवलं. अगदी 1977 साली महालक्ष्मी चित्र प्रोडक्शनचा जयत्री जयत हा चित्रपट आला. महालक्ष्मी चित्र स्वतः मंगेशकरांचं दूरदर्शन आकाशवाणीवर सर्वत्र जोरदार जयत्र जयत या चित्रपटाची चर्चा झाली. शतो या चित्रपटातील गाणी बेहद इतिहास निर्माण करणारी होती, अजरामर अशी गाणी नादमानोर यांनी लिहिली गेली आणि पंडित रजनात मंगेशकर यांचं संगीत आणि लता दिदी आशाबाई रवींद्र साठे उषा मंगेशकर चंद्रकांत काळे असे त्या काळाचे तरुण गायक आणि गीतकार होते. नादमानोर स्मिता पाटील या अभिनेत्रीवर चित्रित झालेल्या जयत्रजेत या गाण्यांनी महानोर रसिकांच्या थेट काळजावर विराजमान झाले असा जयत्रजेत चित्रपट.

0: पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीने केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीने पाणी वापरा. भांडे स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.
1: स्वच्छता. धरती, पाणी, हवा ठेवा साफ, नाहीतर येणारी पिढी करणार नाही तुम्हाला माफ.
2: स्वच्छ घर, स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेवू वातावरण.
1: थोडी तरी ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.
2: घाण असेल घर परिसर तर रोग येतील वर.
1: परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
2: स्वच्छता में निर्मलता, निर्मलता में महानता.
3: श्रोतो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 1992 साली प्रदर्शित झालेल्या डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक या चित्रपटातील गीतरचना. श्रोतो, या चित्रपटातील गीतरचना सुद्धा कविवरे नादो मानोरांनी लिहिली आहेत बरं का. आणि या गीतांना अतिशय सुंदर असं संगीत आनंद मोडक यांनी दिलं. कथा आणि संवाद पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे होते. लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, निळू फुले, डॉक्टर मोहन आगाशे, उषा नाईक, मधु कांबीकर, पूजा पवार, प्रिया अरुण, विजय चव्हाण, तुषार दळवी अशी सगळी स्टारकास्ट मंडळी या चित्रपटामध्ये होती. श्रोतो, लक्ष्मीकांत बेर्डे हा मराठी चित्रपटसृष्टीतला एक हरहुन्नरी अभिनेता. या कलाकारानं उभ्या महाराष्ट्राला आपल्या अदाकारीनं 2 दशकं हसवलं. एक विनोदवीर अशीच त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु आपली कारकीर्द ऐनभरात असताना त्यांना इमेज मोडण्याचं धारिष्ट्य दाखवलं ते एका एक होता विदूषक या चित्रपटाच्या माध्यमातून. पु ल देशपांडे यांची लेखणी आणि डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि नादो मानोर यांची गीतं या चित्रपटामध्ये हा कलावंत विशेष खुल्ला आणि प्रेक्षकांना एक अतिशय वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या पद्धतीचा चित्रपट पाहायला मिळाला. पु ल देशपांडे यांनी 1950 ते 1960 दशकामध्ये काही चित्रपटांचं लेखन केलं होतं, मात्र त्यानंतर त्याने दीर्घकाळासाठी चित्रपट लेखन केलं नाही. डॉक्टर जब्बार पटेल यांनी एक होता विदूषक या कलाकृतीला खूप छान न्याय दिला. नादो मानूर यांचं काव्य आणि त्याला आनंद मोडक यांनी दिलेली समर्पक चालीमुळं हा चित्रपट गीतसंगीताची मेजवानी ठरतो. श्रोतो, या चित्रपटामध्ये आशाबाईंनी एक अतिशय सुंदर लोकगीतांच्या बाजावरची गीतरचना गायली आहे. आता ती गीतरचना आपण ऐकूयात.

शुतो अमोल सेनगे आणि निशिकांत सदाफुले या तरुण मंडळींनी नादो मानोरांची भेट घेऊन अबोली हा चित्रपट करायचं ठरवलं. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे नायक होते. रेणुका शहाणे, वर्षा उसगावकर असे कलावंत त्यांच्या सोबतीला होते. संगीतकार होते निशिकांत सदाफुले. तर आशाबाई आणि रवींद्र साठे यांनी नादो मानोर यांच्या गाण्यांना आवाज दिला. नादो मानोर आपल्या शेतीमध्ये अधिक रमले, पण याच शेतीनं निसर्गानं त्यांना एवढा लाळा लावला की त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. नादो मानोर यांच्या अद्भुत अशा निसर्ग कवितांची असंख्य रसिक वाचक श्रोत्यांना वेड लावलं, मंत्रमुग्ध केलं.

शुद्ध नाद महानोर यांनी आपल्या साहित्यामध्ये काही वेळा बोली भाषेचा वापर केला. 60 वर्षांहून अधिक काळ ते साहित्यामध्ये रमले होते. महानोर यांना मराठी काव्यविश्वामध्ये निसर्ग कवी म्हणून ओळखले गेलं. शुद्ध नाद महानोर यांनी बालकवी त्र्यंबक बापूजी ठुमरे आणि बहिणाबाई चौधरी यांचा वारसा समृद्धरित्या चालवला. महानोरांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की त्या निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याचं कागदावर प्रतिबिंब उमटत आहेत असा भास होता. डॉक्टर जब्बार पटेल यांनी 2 भेटीतच मुक्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांच्याकडून करून घेतलं. महाराष्ट्रातलं भारतातलं कुठलाही माणूस जगातल्या कोणत्याही देशात गेला असला तरी त्याला इथल्या आपल्या भूमीची सदैव

ओढ असते. हा भावबंध नादो महानोरांनी आपल्या मुक्ता या चित्रपटातील या गीताच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. या गीतामध्ये शब्द भावना आणि साधी संथ लय नादो महानोरांनी बांधली आहे. आनंद मोडक यांनी या गीताची संगीत उभं करताना तयार करताना देशीपण आणि विदेशीपणातलं तिकडचं संगीत अशी छान गुंफण करून ठेवली आहे. ऐकूयात मुक्ता या चित्रपटातील गीतरचना.

हा चित्रपट खूप छान जमला. अजिंठा या काव्यसंग्रहामध्ये सुरुवातीलाच एक कविता होती, डोळ्यांना डसले पहाड इथले या गोंधल्या चांदण्या, कोण्या रंग बिल्लोर गौरस्मृतींच्या ओल्या इथं पापण्या. भगवान गौतम बुद्धांची कथा, बारादरीला प्रचंड धबधबा, पुढं संत वाहणारी वागुरा नदी आणि विलक्षण गर्दीची झाडी, पशुपक्षी हे मुक्त कवितेतून लिहिताना अधिक प्रभावी झालेलं आहे. खेळांचं रंगरूप तशाच वेगवेगळ्या गीतांच्या नव्या बांधणीनं हे गीत कविवर्य नादो मानोरांनी बांधलेलं आहे आणि कौशल इनामदार यांनी खूप मेहनत घेऊन या चित्रपटाला नवसंजीवनी दिलेली आहे. शतो अजिंठा हा चित्रपट ज्यांनी आणला असे दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि या महाकाव्याचे जनक निसर्गकवी नादो मानोर हे दोघंही आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कलाकृती अजिंठा या चित्रपटाच्या रूपानं, कलाकृतीच्या रूपानं अजरामर राहतील.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत प्रसारित होत मिश्र संहिता कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अजित गडकडे यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत नंदू होनप यांचं.

0: वॉशिंग मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: वीज बचतीचा एकच उपाय, सौर ऊर्जेशिवाय नाही पर्याय. करा बचत विजेची, वाचवा संपत्ती राष्ट्राची. बनवू संपन्नशाली भारत जेव्हा करू विजेची बचत.
1: बदला बदला सवय बदला.
0: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोतो, कार्यक्रमात शूट ऐकूयात लता मंगेशकर यांच्या सुरातील कविवर्य बाप बोरकर यांची गीतरचना, संगीत नियोजन डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं.

अर्थात आपण लता मंगेशकर यांच्या सुरातील कविवर्य बाबू बोरकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशक डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसाणीचा कार्यक्रम संपला. श्रोते, मिश्रसाणीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्यासोबत.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाट दाखवणारे दोन दीप आज आपल्यासोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक

0: शिक्षण तज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्या सोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसी ते स्वागत.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल जळगाव जिल्ह्यातलं आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे आणि भारावून गेलो. विवेकानंदांच्या तीन विचारांनी त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम. याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिवान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये कुठलाच फरक राहणार नाही. त्यासोबतचा विचार होता, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात, अगदी ते गेल्यानंतरही. या विचाराने काय झालं, मला असं वाटलं की अरे हे तर खरं आहे आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
0: अल्टिमेट ट्रूथ आहे,
1: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला. पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञानप्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो. कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्या बरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले. मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात, आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाही येत, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या आणि मी वयाच्या 25 वीत असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो आणि तिथे 2005 ला अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 लाच गेलेत अचानक आणि त्यामुळे कुठला सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र

0: व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून.
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: हो, त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून ही संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर, आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हां जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान सर. मानसी मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती ठीक आहे असत, ठीक आहे असतं ब, किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं ते मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाईम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिप असते, सेकंड शिप असते किंवा ओटी असतो, मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 मुलं दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर
1: आपण वेगळंच प्रकरण काहीतरी विचार केला होता,
2: तो नाही येत असा त्याच्यावर वेगळं काही. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती. पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे. एक साधारण नवरा जो असतो तो येतो कमवतो घरी असतो अशातला नाही आहे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं.
2: हा, काम आवडत गेलं.
1: मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिॲक्ट होतात, तुम्ही रिॲक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं त्या सगळ्या अनपेक्षित गोष्टी.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही, कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांच्या विचाराने सुरू झाला, कसा होता?
0: खरं तर हे काम सुरू केल्यानंतर माहिती नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे. पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुला मुलींना, यांना राहणं खाणं इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ दहावीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. अहिराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जदलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तदलोंग मन घर संध्याकाळीले खावाले भेटणार नाही, तर तुमनाकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथं ठे उनू तर मला खावाले कोण दी, असं अहिराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीच्या 4 वर्ष ना कोणीच डोनेशन देत नाही ग्रामीण भागात, तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे, भारतीय भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते. आपल्याकडे त्याला खूप खूप वेळ लागतो. आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे, म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, मला मंजूरच नाही आहे. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, हे नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आली मुलं, काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची, मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं. म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे, कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई, मानसी, मुलं,

0: परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आत्ताही की आपलं स्वतःचं घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हलाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे.
1: आणि तुमचा हा मोठेपण आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो की जी तुम्ही कृती आत्ता केली, तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
0: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साधं आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं खाणं शिक्षण नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर काही उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा, तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलो खरं तर, पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं, म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून, जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्युटी कलेक्टर झालोय, आणि ते त्यांचे आई वडील असतील जे कोणी घरातले असतील ते येतात, त्यावेळेस असं वाटतं की अरे याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट आहे ना, किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना, ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते, कारण ती एक वेगळी नशा आहे, तो एक वेगळा आनंद आहे, आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्या समोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ऍब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं, काम असं केलं, घर विकून टाकलं, मुलांना दत्तक घेतलं, त्यांच्या पुढच्या व्यवस्था, त्याच्यासाठी असलेलं काम, पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा, कारण नुकतं लग्न झालं होतं आणि बॉम्बगोळे पडले होते सगळे, तर तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभामध्ये कशी झाली?
2: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला, राहतं घर विकणं, सगळ्या गोष्टी करणं, पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं, जसं की बरं दादा आमळकर असतील, हे माताई असतील, त्यांच्याकडून नेमकं कार्य कसं असतं काय असतं, मग थोडस माझं समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे. तर मग असं करता करता हळूहळू त्या मुलांमध्ये जाणं, मग तो पण तिकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे, माझे स्वतःचे मुलं होती आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं, तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून, पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं, कारण की हे 8 दिवस बाहेर
1: जबाबदारीचं
2: काम आहे, त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे कामं असतील किंवा मुलांच्या काही गोष्टी असतील त्या बघणं आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं, अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
1: खूप खूपच मोठं काम आहे हे, आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसऱ्या घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
0: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो, निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे, मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं, पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं.

0: हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही, त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, तिथे विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना, मी 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं, तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत, तर अशा सगळ्याच याच्यात मानसी सोबत यायला.
1: खूपच वा, खूपच छान. अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय?
0: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
1: बरं,
0: नंतर काय झालं, 2013-14 ला एका कार्यक्रमानंतर कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला, काही लोक चर्चा, फोटोग्राफ, ऑटोग्राफ सुरू होते आणि कोणीतरी मला मागून पाठीला चाचपडल्यासारखं वाटलं. मी बघितलं तर एक ब्लाइंड मुलगा, अंध मुलगा मला शोधत आला होता. आणि तो मला म्हटला, सर लय भारी झालंय म्हटले तुमचं व्याख्यान, कधीच ऐकलं नाही असं. पण काय म्हटले, सर आम्ही पण स्वप्न बघू शकतोय का? तो अंध होता आणि माझं त्या दिवशी व्याख्यान होतं, स्वप्न बघा ती पूर्ण होतात या विषयावर. त्याने हे विचारल्यानंतर माझे डोळे उघडले. मला जाणवलं की आपल्या पूर्ण भारतात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती उच्च स्तरात तुम्हाला दिसणार नाही. मग जर असं असेल, तुम्ही जे म्हटलात ते की वैश्विक विचार, की जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काहीही करू शकतात, मग ही पण माणसं आहेत, मग यांच्याकडून का नाही झालं? मला जाणवलं तीन कारण. आपल्याकडे देशात यांच्याकडे दयेने बघितलं जातं. दुसरं, हे काहीच करू शकत नाही असा लोकांना खूप मोठा गैरसमज आहे. आणि तिसरं, यांनी काही मुख्य प्रवाहातल्या संधी घ्यायच्या ठरवलं तरी भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ऍक्सेसिबल नाही. म्हणजे यांचा अभ्यासक्रम, यांना शिकवणाऱ्या, यांना तंत्रज्ञान, 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही, तर हे कसे पुढे जाणार? मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात. कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम करायचं. तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत. आधीचे ग्रामीण, आदिवासी, गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 ला मला एक मुलगा भेटला, असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं, बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला होता. धसा धसा रडायला लागला, अचानक समजलंच नाही. एक मिनिटानंतर शांत झाला. म्हटलं, काय झालं बेटा? तो म्हटला, सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी, मला कोणीच नाही जगात, मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून. मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे, तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही, तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा कसं वाटेल. हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली. माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षावरची, त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं. तिथून ती मुलं आली. तर या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे. निवासी, उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण. तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
1: वा वा, छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात, आपण जो शुद्ध शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत, मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का, आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
0: नक्कीच, सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली.
1: क्या बात,
0: दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोक भेटली. त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10

0: तर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात. प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून, तर त्याच्यात 100 रुपयापासून तर 1,00,000 रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे, अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
1: केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा,
0: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे, पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं. आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले, आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत. आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली आहेत जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली, फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता येऊ शकलंय.
1: खरे वा, छान आपल्या गप्पा सुरू आहेत, पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
1: वा वा, खूप छान, नक्की ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का, काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन येऊ घातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे ही. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं
1: ठीक, त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं आहे. सर्व समावेशक शिक्षण जे आहे, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ऍक्सेसिबल, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे, याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलंय. यासाठी मात्र मला सर्वात महत्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे. कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात. 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात, खचलेले पिसलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
0: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारनी समाजानी जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा अजून डेव्हलप झालेला नाहीये, तुमचा काय अनुभव?
1: हे खरं आहे. खरं तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं म्हटलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणं. ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक, शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे, शारीरिक एकच अडचण आहे, बाकी सगळं ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात, आपल्यातल्या ये फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मैत्र मानलं पाहिजे, दया नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या, त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंसं करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
0: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, याचे तुम्ही संचालक आहात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे. आणि मानसीताई तुमच्यासाठी की हा

0: पाऊल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
1: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
0: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं
1: नाही. आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
0: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसी.
2: तेच नियोजन माझ्या प्लॅनरमध्ये फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळून देणं, त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला. ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं ते पण खूप समजून घेतात, खूप गोष्टी मला मदत करतात, त्याच्यामुळे साधता येतो समतो. आणि हे सरांचंही आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच. सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होतं का, ते तसं नाही होत. ते बरोबर वेळ काढतात, सगळ्या शेड्यूल मधून वेळ देतात.
0: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही.
2: बरोबर,
0: अगदी खरंय. तुम्हालाच काही अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकर आहे, आई म्हणून दमछाक होते?
2: हो, आधी व्हायची. अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं. तस तसं जसे जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तस तसं समजत गेलं. पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात. जसे की आता गणपती येत आहे तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं. जसं आता अनाथ मुलं आहे त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यात वगैरे फोन करतात कसा आहेस बेटा काय आहेस, मग सणावाराला त्यांच्या घरी जाणं, तर अशा प्रकारे गोष्टी होतात. आणि ते पण हळूहळू ती भावना निर्माण होते,
0: बंध त्या लोकांशी जुळले जातात. तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम.
2: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात, बाकी काहीच नको. की बाकी सगळं मिळतं पण कोणतरी आहे आपल्याला विचारणार, कोणतरी आहे, ही भावना निर्माण झाली की आप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
0: जोडून द्यायचं त्यांच्या ह्यांना आणि आपण त्याच्यातनं अलगद
2: बाहेर पडायचं, सगळं बरोबर होतं
0: की ते पुढचं होतं.
1: यामध्ये मी मानसी आई माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात. पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं. जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे तर ही मुलं मग पायावर उभे राहतात. पायावर उभे राहिल्यानंतर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरी जातात आणि दरवर्षी 2 वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
0: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाही आहे. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबलमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
1: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षापर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबलमध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळी टीम, शिल्पा मॅडम, अशी 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं. ते केलं आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा

0: स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूममध्ये. म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्समध्ये असं आहे तिथे की एका रूममध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात आणि मग ती समूह भावना निर्माण.
1: सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या सगळ्या बरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबल मध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
0: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात सोसायटीत स्थान नाही. मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार. मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे, तर याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार. मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला की यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅच मध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडिचेरीला. मुलगी असलेली मुलगा झालेली आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
0: ताई मला असं वाटतं की आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी, मुला मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसी, तरी तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव, पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवासी पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
2: विशेष प्रयत्न असं काही नाही. जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सिलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय, किंवा बसलीस काय झालं, एक विचारपूस करणं. बाकी दुसरं काही नाही, फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपल्या ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे आपल्याला माहिती, तिला जाऊन विचारणं का पेपर येतो, झाला का अभ्यास वगैरे.
1: अगदी छान मनीषताई. सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
0: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं. काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं. आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांच्या आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
1: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभाच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
0: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत. 2 वेळा प्रवास

0: झाला आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, तिथल्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यान होती, त्यात मी माझ्या दोन मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे, जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं याकरता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फण उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद, आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीच ते इथे या मुलांना
1: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच, किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 ला मिळाला, आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
2: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
1: खरं
2: आपण जे करतोय ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
0: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली त्यानंतर संस्था देशभरात पसरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
1: खरे.
0: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा, की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय, इतकं कौतुक समाजाकडून होतं. उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे आणि त्याची गरज किती आहे, आणि माणसे म्हटली तशी आपली खूप मोठी जबाबदारी. आता 1000 मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.
1: काम दिसत राहतं समोर. श्रोते हो, ही चर्चा आणि हा संवाद रंग असाच सुरू राहणार आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही. असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा मला बरं वाटतं, आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्या

0: असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला बरं वाटतं. आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसाढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपल्या मुलामुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार, तर असा एक नाही असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग आहे. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
1: वा वा. सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलच्या अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम करतात. काय भावना आहेत?
0: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हात पाय नाहीत. अशी ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला आणि तो आता बँगलोरमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत समाज म्हणून, हे आपल्यासाठी खूपच आनंदी बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण, संधी मिळतेय दीपस्तंभ मनोबलमध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि आणि चांगल्या माणसांमध्ये असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
1: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: दीपस्तंभ मनोबलच्या तीनही प्रकल्पांमध्ये भारतातून आणि भारताबाहेरून अनेक पालक आणि विद्यार्थी फक्त या एका गोष्टीसाठी आजकाल येतात, तिथला अनुभव घ्यायला. कारण तिथे अनुभव घेतल्यानंतर किंवा हे ऐकूनही कदाचित आपल्याला जाणवेल आपण का आपल्याकडे समाजात लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचं कारण हे काय घडलं हे नाहीये, खचून जाणं आहे. कारण वाईट परिस्थिती तर येतच राहणार आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे, त्याचा आपण जो अर्थ घेतो तो खचून जाणे. आणि बरोबर ह्या मुलांच्या बाबतीत तर इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा हे त्या परिस्थितीचा स्वीकार करतात आणि पुढे जातात. माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी जे सांगतो तेच तरुणांना सांगेल. तुमच्याकडे काय नाहीये याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय. कारण अडचणी काय माहितीच नाही आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
1: केंद्रितता ही खूप आहे,
0: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना. कारण त्यांनी जग बघितलं नाहीये, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत. कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आता म्हटला आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही कोणी.
1: आणि करता करवित्याने जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ

0: प्रभाव त्याच्यातनं मला दिसतो. आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती. मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या ह्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
1: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
0: छान वाटतं,
1: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो, ज्याच्यासाठी
0: अहंकार कमी होतो,
1: जन्माला आलो त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्या बरोबर दोन दिवस तुम्ही राहा तर आपण जागेवर येतो. त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे. मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हे दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे,
0: फुकट पाहिजे.
1: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खरं तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले. त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
0: काय म्हणजे
1: समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्वभाव भासणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही. आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण.
0: खरंय खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात, पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे
1: या बाबतीत असं वाटणं हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे, मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही, कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी, किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं, थोडंसं कधीतरी करू असंने होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्यावेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता, आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय, 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचं आहे. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं आपण सुरुवात केली पाहिजे, एक. दुसरं, अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सतपात्री गेलं पाहिजे. मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
0: आहे,
1: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
0: लेम कारण असतात.
1: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं, वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रती एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना दोन प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे, एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे. तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या सांस्कृतिक फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर

0: हे काम नक्की होऊ शकतं हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
1: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनीही आणि संस्थेनी संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना. आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या चार ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, ओळी ती दुःखे जनाच्या सांडी ती नेत्रप्रभा. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
3: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ ही पलों में.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. कर धोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलाये विच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार.

आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहार मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय

कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं, असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीशकुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझू इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली.

0: या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असं आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाही बैलपोळा साधेपणानं मात्र उत्साहात साजरा. आणि राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचा राज्यात 2रा क्रमांक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: परभणी इथं जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. सेलू तालुक्यातल्या दौळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसंच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत परभणीत महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि आत्मा विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात नैसर्गिक शेती.
3: लिखते हैं कि एक गीत याद आ रहा है, मैं हूँ झुमझुम झुमझुम झुमरू, ये गीत बहुत पसंद आता है. वहीं एक श्रोता को हेलन जी पर फिल्माया गया गाना आ जाने जा, इसमें जिंगा लाला हू जो शब्द आते हैं वो इन्हें बेहद पसंद आते हैं. और वहीं एक श्रोता लिखते हैं कि ये शालीमार फिल्म का गाना है, इसमें ये पंक्तियाँ आती हैं झिंगा लाला हुर हुर ऐसे करके आती हैं. तो आप कहते हैं कि इसका मतलब आज तक समझ नहीं आया मंदाकिनी जी, लेकिन गाने का आनंद तो आप उठाते हैं ना. एक श्रोता को इलू इलू गाना जो था वो बहुत पसंद आता है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि नीलकमल पिक्चर का गाना है खाली डिब्बा खाली बोतल, ये बहुत अच्छा लगता है. एक श्रोता को 5 रुपया 12 आना गाना जो है किशोर कुमार और आशा भोसले का गाया हुआ वो बेहद पसंद आता है. और एक श्रोता लिखते हैं कि पड़ोसन फिल्म का गाना इन्हें बेहद पसंद है. साथ ही फिल्म झुमरू का गाना आपने लिखा है जा रे जा तू मुँह धो के आ, जहाँ किशोर कुमार और आशा भोसले इस गीत को गाते हैं वो गीत बहुत पसंद आता है. और एक श्रोता ने लिखा है कि मुझे गे गे गे गे गेली जरा टिम्बकटू वाला गाना बहुत पसंद है. और एक श्रोता को पड़ोसन फिल्म का गाना बहुत अच्छा लगता है. साथ ही एक श्रोता ने लिखा है कि डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा, ये गाना हमें बेहद अच्छा लगता है. आइए चलते हैं अगले गीत की ओर. खय्याम साहब का संगीत है साहिर.

आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. आयएमएफचे उपव्यवस्थापकीय संचालक निगिल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगिल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा

मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज अरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज अरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. यूपीआय

0: आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून निपक्षपातीपणे, पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडू 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझो इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: यशुदास की आवाज में बहुत खूबसूरत गीत हम सुन रहे थे और गीत से पहले बहुत सारे महत्वपूर्ण दिवस की भी हमने बात की. इन्हीं में से एक है ओजोन परत के संरक्षण के लिए अंतर्राष्ट्रीय दिवस और ओजोन दिवस भी कहते हैं इसे. सूरज की प्रकाश, सूरज का जो प्रकाश है ये हमारे जीवन को संभव बनाता है, लेकिन जो ओजोन परत है वो जीवन के रूप में से संभव बनाती है जिसे हम जानते हैं. और ओजोन परत गैस की एक बहुत नाजुक ढाल की तरह होती है जो पृथ्वी को सूर्य की हानिकारक किरणों से बचाती है. इस तरह से ये पृथ्वी पर जीवन को संरक्षित करने में भी बहुत मदद करती है.
2: बिल्कुल. और अगर ओजोन परत ना होती तो सूर्य से निकलने वाली ऊर्जा पृथ्वी पर जीवन के लिए बहुत ज्यादा होती.
1: हाँ,
2: ये समताप मंडलीय परत एक अदृश्य ढाल की तरह हमें सूर्य की ज्यादातर हानिकारक पराबैंगनी किरणों से हमें बचाती है. चंचल, ओजोन परत यूवीबी जो नाम के यूवी प्रकाश के जो हिस्से हैं उससे अवशोषित कर लेती है.
1: बिल्कुल, आम बोलचाल की भाषा में अल्ट्रा वायलेट रेज को जानते हैं तो वो सीधे हम तक ना पहुंचे, इसीलिए बहुत झिल्ली जैसी एक लेयर होती है.
2: हाँ, तो ये कई तरह से कई प्रकार के हानिकारक प्रभाव हम पर डालती है. और शायद बहुत कम लोग इस बारे में जानकारी रखते हैं कि जीवन के लिए ऑक्सीजन से ज्यादा जरूरी ओजोन.
1: हाँ, सही कहा.
2: और इस दिवस का आयोजन करने के कारण भी ये खास है. ओजोन परत के बारे में लोगों को जागरूक करने के साथ ही इसे बचाने के समाधान की ओर ध्यान खींचना बहुत आवश्यक है.
1: बिल्कुल, जिस तरह से हम पर्यावरण को नुकसान पहुंचाते हैं तो ओजोन परत जो है जो हमारी सुरक्षा कर रही है उसको भी हम नुकसान पहुंचा रहे हैं, इसीलिए इस बारे में ध्यान खींचा जा रहा है. और ओजोन परत की सुरक्षा के लिए इसे खतरनाक गैसों से बचाना

0: आज का छाया गीत कार्यक्रम समाप्त करने की अपनी रेडियो सखी ममता सिंह को दीजिए इजाजत। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा वाणी, निर्मिती केंद्र पुणे।

0: सदरात आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून सदरात मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 16 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी आदरणीय असणारे उभ्या महाराष्ट्राचे लाडके रानकवी कवी ना धो महानोर यांचा जन्मदिवस. खरं तर काय काय सादर केलं म्हणजे त्यांच्या आठवणींना साजेसा कार्यक्रम सादर करता येईल याचा विचार केला तर डोळ्यापुढे केवढी भली मोठी यादी उभी राहते. मला तरी सुरुवातीला आठवते ती म्हणजे नाधोंची अंगाई. खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निसताना ते ऐकुणी गा मन हे हळवे होई पाळना म्हणे अंगाई. आपण कितीही जगभरातले कवी वाचले तरी आपल्याला रानातल्या चिमणीच्या घरट्याकडे बघून नाती जपण्यासाठी शिकवणारे कवी त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल कायच लिहावं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यापुढे येतं अजिंठा, रानातला पाऊस, त्यांनी दिलेली गाणी, त्यांच्या अशा खास धाटणीच्या शब्दांचा वेगळाच समूह जे आठवावं ते आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून समृद्ध करत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरात आपण ऐकणार आहोत मातीच्या चैतन्याचं गाणं ना धो महानोर.

दादो महानुरांची ओळख करून द्यायची म्हणजे कधी कधी एक ओळ सुद्धा एखाद्या माणसाला पुरेशी असते. ती म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे. नभाकडे आपल्या भुईसाठी दान मागणारा हा कवी भुईसाठी स्वतःच नभ होतो आणि तिच्या गाण्यामध्ये चैतन्य पेरत राहतो. पळासखेड गाव हे त्यांच्यामुळेच आपल्याला ठाऊक आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीकडे वळाले आणि त्यातून त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास जास्त खुलला. त्यांना या प्रवासासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ठळक लक्षात राहिलेले जे गीतकार आहेत त्यामध्ये नाधो महानोर हे प्रचंड लोकप्रिय एक आहेत. एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, कितीतरी चित्रपटांची गाणी आहेत जी आजही अगदी आत्ताही ऐकली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील त्यांचं आणि मातीचं नातं उलगडणाऱ्या त्यांच्याच गीतापासून करूयात. त्यांची राजकीय कारकीर्द देखील सर्वश्रुत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. सभागृहात त्यांनी शेतीविषयक कितीतरी प्रश्न मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच 1978 ते 1984 दरम्यान तो प्रस्ताव पारित झाला. 1990 ते 1995 ते विधान परिषदेवर नियुक्त झाले होते. जसं ते म्हणतात, जगलो तेच लिहित गेलो. त्यांच्या काही रचना ऐकल्या वाचल्या की वाटतं त्यांनी जे लिहिलंय ते जगता यावं. कितीतरी रचना आहेत अशा ज्या आपल्याला जगाव्याशा वाटतात. नाधो म्हणतात, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि मीही. ते जेव्हा असं लिहितात तेव्हा आपल्याला त्यांनी लिहिलेली गाणी आठवतात. आजच्या काळातले गीतकार देखील त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना त्यांच्याकडे असणाऱ्या शब्दांचा विचारच करत राहतात. इतर कुणाच्याही गीतात, शब्दात, कवितेत सापडणार नाहीतच अशा कितीतरी उपमा त्यांनी मराठी साहित्यविश्वात देऊन ठेवल्यात ज्या आपल्याला थक्क करतात. जसं की झिंझोटी, धांबलीचं घर, बाजिंदी मन, हे असं रानातलं तिथल्या मातीचं शब्दांचं लेणं आपल्याला नेहमीच साद घालत राहतं. एका कवितेत ते लिहितात, चिंब दरवळ झाडाला ग, चिंब दरवळ झाडाला ग चांदण दाराला, गीत गांधाराचा शब्द बाई माझ्या माहेराला. साता समुद्रा पल्याड ग झोका गगनाला, तरी तापीच्या पाण्याचा ग थेंब पापणीला. नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी,

माझ्यावल्या काळ झाला ना सोसत कहाणी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, घटना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर दिसतोच आहे. पण त्यांनी अभिव्यक्त होत असताना संवेदनशीलपणे भूमिका अधिकच हळवी होत जाताना आपण पाहिलेली आहे. ते म्हणतात, धाबलीच्या घराला मंद दिवा थोडी शेती, बाई सुखापरी दुःख घोर काजळाच्या राती, दाट बरबट गिळून कसा उभविला मळा, तुझ्या अबोल डोळ्यांचा खोल काळ झाला कळा, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर. नाधोंच्या आयुष्यात त्यांचं घर सोडून सासरी गेलेल्या लेकींचं जे काही वर्णन आहे ते अत्यंत हळवं आहेच, पण त्यांनी निसर्ग आणि मानवी भावना या दोन्हींमध्ये इतकी समरसता वर्णन केली आहे की ही भावना नक्की कुणाची हा संभ्रम आपल्या पुढे उभा राहतो. इतकं ते स्वतःला कधी कधी झाड म्हणून घेतात, तर पानगळीला प्रवास, तर मातीला आणखी काही वेगळंच म्हणतात. ते वर्णन करतात, गडद जांभळं भरलं आभाळ, गडद जांभळं भरलं आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमली शिळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, सांजेच्या मलूल धुळवड येळेला, भरल्या पदरानं झाकावी भूल, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ. एकाच कवितेला असतात असंख्य पदर, ज्याला उलगडून न सांगणं हे देखील अत्यंत सुंदर असतं. त्यातून ज्याला त्याला जो अर्थ उलगडतो तितक्या त्या कवीच्या अभिव्यक्तीच्या शक्यता असतात. त्यांची कविता नेहमी एका ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत गोड ओवी आहे. ते लिहितात, लग्न लावोनिया लेखी जाती दूरदेशी, लग्न लावोनिया लेखी जाती दूरदेशी, पाखरांसारख्या पुन्हा येती माहेराशे ग सये माझे बाई. लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून, दुःखाला सुखाला येती संसार सोडून, ग सये माझे बाई. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला, सीतेचा वनवास उभा जन्म भर गेला, ग सये माझे बाई. लेक समृताची लेक असो नारदाचे, नको सासुरवास लेक भुकेली मायेचे, ग सये माझे बाई. लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल, तिच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ, ग सये माझे बाई. सये माझे बाई म्हणत म्हणत बाईपणाच्या जगण्याच्या कितीतरी छटा त्यांनी अशा काही दाखवल्यात की त्यांच्यानंतरही मराठी कविता विश्वात स्त्री जीवनाचं असं वर्णन करणारे त्यांच्यासारखे तेच आहेत. ते म्हणतात, लेकींना स्त्रीजन्माला पुरुषांच्या संवेदनशीलतेला, शेतीला, मातीला, फुलाला, पानाला अगदी कशालाही सोडलं नाही त्यांनी त्यांचा निर्मळ संवाद साधण्याच्या वृत्तीतून. ते लिहितात, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा, दुःख भिरकावून येती शब्द माहेरपणाला, शब्द माहेरपणाला नवा गांधार जिण्याला, मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला, पानांवरती सांडले मोती ओल आभाळ आल भेटीला, रूप देखणी झाडीत कुणी सर्व्या राणाचा जीव चांगला, अंबराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला. एखादी कविता गीत म्हणून प्रसिद्ध होतेच होते, लोकप्रिय होते, पण ती कवितेसारखी वाचतानाही कितीतरी वेगळी भासते. त्यांची शब्दावळ हा अत्यंत स्वतंत्र अभ्यास विषय आहे. बघा ते किती छान म्हणतात, झिंगलो मी

झांज झुलते झाड झालो, जिंगलो मी झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हारा तला आषाढ झालो, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत मी शिरता जल्यालो। मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, बांधिले मी पुण्य तुमच्या पाऊलांचे, पाहिले डोळ्यांत त्यांच्या मी कितीदा, सोयरे माझे अचानक दूर झाले, मी इथे दूरस्त चुकली वाट माझी, चांदणे कवळून गातो शुष्क ओठी, भोवती खोट्या बखेट्या गलबताना, पाहताना चंद्र हे करपून जाते, पाखरे राणावनातून येथ आली, भोवती माझ्या फुलांची शेज आली, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, जोखता पंखात मजला नीज आली, जोखता पंखात मजला नीज आली। ही कविता मी कितीतरी वेळा वाचते आणि तितक्याच वेळा मला ती नवी वाटते। जिथे तिथे आपण अवघ्या राणाला माणसांच्या नात्यातून वर्णन करत आणि माणसांना रानातल्या झाडांसारखं वर्णन करत नाधो अत्यंत ठोस भूमिका घेणारे मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आहेत। शेतकरी प्रश्नांविषयी त्यांनी कितीतरी वेळा ठोस ठाम भूमिका घेतल्यात। त्यांच्या सुलोचनेच्या पाऊलखुणा या पुस्तकातला एक मायना तुम्हाला वाचून दाखवते। भारत सरकारनं 1958 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला, त्यानंतर महाराष्ट्राने 1974 ते 1975 दुसरा जमीन कायदा आणला। तो राबवण्यासाठी शासनानं प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यांची समिती नियुक्त केली। सोयगावसाठी नेमलेल्या समितीचं ट्रिब्युनल अध्यक्ष त्यांना केलं। शिवाय एक आदिवासी आमरू नाईक आणि तहसीलदार चौसाळकर होते, मदतीसाठी गिरदावर तलाठी वगैरे असत। कमाल जमीन धारणा कायद्याचं स्वरूप शासनानं निश्चित केल्याने नियमांप्रमाणे जादा जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती जमीन मागास वर्गातल्याच व्यक्तीला अग्रक्रमानं फुकट द्यावी असं होतं। ही समिती माझ्या समितीशिवाय गठीत केली गेली होती। कलेक्टर महसूल विशिष्ट अधिकारी यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हे पद स्वीकारलं। 8-10 गावांच्या परिसरात तंबू टाकून या समितीनं काम सुरू केलं। रोज सकाळी निघताना सुलोचना आम्हा तिघांचा जेवणाचा डबा करून द्यायचे, कोणाचा फुकटचा चहा सुद्धा घ्यायचा नाही असा माझा नियम होता। या कायद्याच्या संदर्भात चांगल्या वकिलांना भेटून मी कायदा समजावून घेतला। कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही, शेतीवाल्याला वकीलही लावता येणार नाही असा शासनाचा दंडक होता। आपल्या जमिनीचं रेकॉर्ड शेतकऱ्याजवळ कधीच नीट नसे। या कायद्यामुळे शेतकऱ्यांमध्येही प्रचंड घबराट झाली होती। आम्ही जास्तीची जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो ती वाटली जात होती। मी काही शेतकऱ्यांचे निकाल दिले पण ते कलेक्टर यांना मान्य नव्हते। मी कायद्यानं पक्का होतो, हिंदू कुळत कायदा, मराठवाड्यातल्या 38 चा कायदा, 7-12 यात अनेक पळवाटा होत्या, त्यांचा अभ्यास करून मी निकाल देत असे। शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय मी घेत गेलो, कायद्याला धक्का न लावता घेत गेलो। तालुक्यात, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नात्यागोत्यात ही बातमी पसरली। माझ्या तालुक्यातल्या शिवाराचे जिल्ह्यातले शेतकरी रडत येत असत। मी त्यांना जमेल तेवढा मार्ग दाखवत असे। श्रीमंत जमीनदारांनी अनेक मार्गांनी खरेदी केलेल्या जमिनींची संख्या अधिक होती। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली, भीती वाढत गेली। ते आपला माणूस म्हणून माझ्यासमोर येत, पळसखेडला माझ्या तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांची गर्दी होत गेली। त्यांची कागदपत्र 7-12 पाहून मी उपाय सुचवत असे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात त्यांच्या बाजूचे निकाल मिळत गेले। शेतकरी वर्ग सुखावलेला मी पाहिलाय। पळसखेडला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुलोचना चांगली वागणूक आधार देत होती। एकदा तिनं मला सांगितलं, काही बड्या जमीनदार शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवावी म्हणून तिला पैसे देऊ केले होते, त्यामुळे ती प्रचंड चिडली होती। सोन्याच्या बांगड्या पाटल्या करून देतो असंही ते बडे शेतकरी म्हणाले होते। भ्रष्टाचारानं शेतकऱ्यांना नख लावून मिळवलेली ती जमीन मी त्यांना आणीबाणीचा धाक दाखवला त्यामुळे ते पळाले। हळूहळू

कोर्ट संपत आलं त्यात सुलोचनाला खूप त्रास झाला. ती येणाऱ्यांची स्पष्ट बोलून विचारपूस करून त्यांची माहिती घेऊ लागली आणि लोकांना परस्परच वाटेला लावून देऊ लागली. त्यावेळी मला भेटायला येणारे चांगले साहित्यिकही तिच्या विचारणानं दुखावले गेले. कमाल जमीन शेतकऱ्यांच्या खोट्या शेतकऱ्यांना तपासून घ्यावं एवढाच तिचा विचार होता. हे सगळं कळल्यावर बाबांना आनंदही झाला आणि ते रागावलेही. म्हणाले, हे असलं काम बंद कर बाबा, गांधारीमुळे किती त्रास झाला होता हे पाहिलं होतंस. शेवटी ते ट्रिब्युनलचं काम संपल्यावर बाबांना बरं वाटलं. नाधोंच्या हातामध्ये एखादं पद जरी असलं तरी प्रत्येक माणसाप्रती त्यांची असणारी संवेदनशील भूमिका ही त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यांच्या पानझड या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देश

त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यांच्या पानझड या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देशातले पंछी निळे जांभळे, हे मोकळी आकाश गा वेटाळुनी चालले, घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी, मिरगामध्ये बरसातीला मल्हार गाती कुणी, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा, केळीतल्या दंडातले पाणी हळू वाहते, साळीतल्या आंब्यामध्ये पडसावुनी हालते, ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळूनी, पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी, ज्वारीतल्या कापसातला रुजला कसा जारवा, मजवेढ तो देशातल्या त्या मातीचा गारवा, तो गारवा मजला हवा आकाश पंखांतले, ह्या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत थंबले, जा सागरा घेऊन जा पाणी निळे जांभळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे. शेतकरी कामगार, शहर, खेडी, पाडी, वस्ती, चिमणपाखरं, पक्षी आणि अवघी जीवसृष्टी या संकलांना नवसौभाग्य चैतन्य मृगापासून स्वाती नक्षत्र देणारं विठुराया रुक्मिणी माय, तुझ्या दारी पायी पालखीनं 25 लाख लोक तरी येतात. देवळातलं दर्शन नाही झालं तरी अवघं पंढरपूरच देऊळ आहे या भावनेनं खेड्यांच्या भल्यासाठी तुझी अभंगानं पूजा करतात. यापेक्षा तुला काही नको असतं असा तू एकमेव देव आहेस. आता आभाळ बरसू दे, अवघा देश समृद्धीनं नांदू दे, एवढीच प्राणातून प्रार्थना असं नाधो एका ठिकाणी लिहितात आणि पालखीचा अभंग देखील लिहितात. ते लिहितात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षाम पाठोपाठ नाही पान कळा सावत्याचा मळा ओस झाला, शेतमाऊलीची गेली सारी रया सोयरांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा, कोणत्या गोष्टींची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे, दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो. त्यांची कविता कधी अभंग असते तर कधी ते कवितेतून जोगवा मागतात. ते म्हणतात, इथे आलो होतो मागाया जोगवा, आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी, जाईच्या मांडवा कारल्याचे वेल संसाराची सलग कशी सांगू, विधी निषेधाची झाली दाटादाटी मनाची झिंझोटी कोणा सांगू, कशासाठी देवा द्यावा दोष कोणा आपुला परगणा दुष्काळाचा, असो सोबतीला तुक्याचा अभंग, असो सोबतीला तुक्याचा अभंग, हाची अंग संग कैवल्याचा माझी दुबळ्याची होवो आठवण, कधी सोडवन करा देवा कधी सोडवन करा देवा. जसं मी मगाशी सांगितलं त्यांचा झिंझोटी हा शब्द खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तसंच जुन्या मंदिराचं वर्णन करताना त्यांनी एक असा शब्द वापरलाय की चिराखंड. ते म्हणतात की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरी, वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने सुने झाड निष्पर्ण ओट्यावरी, कुठे गाईच्या हंबराला न पान्हा मुकी आंधळी सांज वेशीवरी, थंडावल्या प्रार्थना मंदिराचा कुठे झांजना अटाळ पारावरी, तळे चांदण्यांचे डहोळून गेले डहोळून गंगा नि गोदावरी, कुठे हे अरण्यातले राज रस्ते नेतील नेवोत फासावरी. त्यांचं त्यांच्या उद्देशाप्रती असणारी जी काही प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती होती त्यातून त्यांच्या कविता ह्या अत्यंत निर्भीड आहेत हे देखील आपल्याला पदोपदी दिसतं. ते अत्यंत प्रखरपणे आणि तितक्या संवेदनशीलतेने एकाच कवितेत वर्णन करतात. ते लिहितात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना

झोपले काट्यांवरीजे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना, कोण तीन जात त्यांचे, कोण ताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना. पुन्हा ऐका ही ओळ किती छान आहे. कोण तीन जात त्यांची, कोण ताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना. प्रार्थना त्यांना म्हणू या उंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना. कायच बोलणार, नाधो महानोर मातीविषयी बोलतात म्हणजे ते मातीला कितीतरी वेगवेगळ्या पैलूतून पाहून आपल्या उंजळीत येतात. आपण नाधो महानोरांचे शब्दच त्यांच्यासाठी म्हणत राहावेत. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कारण त्यांच्या मातीतल्या चैतन्यात मातीतली माणसं आणि माणसांतली झाडं, संपूर्ण निसर्गच मुक्तपणे गात राहतो. आपणही त्याला साथ घालत गात राहिलं पाहिजे. हे सगळं बोलणं कधी संपणार नाही, ते पुन्हा पुन्हा आठवत आपण नाधो महानोरांची कविता जगत राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या कवितेत खरंच मातीच्या चैतन्याचं गाणं आहे.

उमज पडले तर या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत श्रोते आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडून जाणून घेणार आहोत. एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत

0: मी ते, पण ती नेमकी तयार कशी झाली त्याच्यामागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्या वेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन यांची आता 120 वर्ष झाली. हे यांचा जन्म झाला होता 1906 आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केलं आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागत आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती, कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत मुळात दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिकशास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत अशी आपोआप तयार होईल का, हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता. त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे त्याची प्रतिमा आहे. तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसांनी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 आपल्यासमोर उभी राहिली आणि ते मशीन आलं ते म्हणजे झेरॉक्स 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपा स्वतःच्या 32 लावलेला शोध आहे आणि त्याच्यानंतर 21 तो लोकांच्या समोर आला.
0: एवढे
1: हा, कारण का की ते संशोधन त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभे केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्याच्यासाठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहेत आणि म्हणून ते 21 ते आणि ते सातत्याने ते थकले नाहीत. त्यांनी पहिला जेव्हा मशीन तयार केलं ते 1938 केलं आणि त्याच्यानंतर 21 ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट कसं झाले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकांनी आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही अजूनही सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती, तर त्याच्यामध्ये संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते. अशा प्रकारचं या माणसाचं हे आयुष्य आहे. आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसानी आज तो जगव्यापी आहे, त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
0: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
1: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं, म्हणजे त्याची त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा प्रकारे त्याची स्कॅनिंग आपण ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती.
0: अच्छा.
1: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोन

0: टोनर जो आपला आहे, म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही, म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे, त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते, ज्या भागामध्ये जास्ती टोनर खेचला जातो, तो भाग आहे म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल, म्हणजे काळ्याशाने लिहिलेलं असेल, ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही, असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे, कागदावरची प्रतिमा आहे. ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं.
1: अरे बापरे.
0: म्हणजे तो ड्रम आहे, त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला, त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे, तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण आणि त्याच्यावर चिकटेल आणि ती चिकटते. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात, याचं कारण तो जो टोनर आहे तो त्याच्यावरती स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग, आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
1: अरे वा, खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात. आणि तुम्ही म्हणता असं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलंय, म्हणून
0: त्याच्या अंतर्गत आहेत ना, त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये.
1: अरे वा.
0: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं. म्हणजे आपण म्हणलं, मी तर म्हटलं 21 वर्ष, म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल, असे ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता तर खूपच सिम्पल झालंय. आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो, ती वाटेल तिकडून ते प्रिंट होते, असं होते.
1: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
0: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज विद्यार्थ्यांना मी स्वतः तरी एक नोटची एक PDF दिली, तर विद्यार्थ्यांनी ती मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी, तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची, कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. की म्हणून आपण बाहेर जाताना आपला आधार कार्ड तर ठेवतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, पण कुठे लागेल हे सांगता येत नाही. विस्तृत वापर झालाय आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं हा एक फार मोठं तंत्रज्ञान त्याच्यापुढे विकसित झालेलं आहे.
1: अच्छा. आणि म्हणजे सर, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं
0: हे
1: का?
0: नाही, आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानाशी समोरासमोर जी जोडलेली असतात
1: उघडली,
0: हा, तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा तुमचा आकार वाढेल तसा तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्वाचं काय की जे सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम तंत्रज्ञान आहे की त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली, म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं, आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युत भारित जे केलेलं आपला जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो. तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ती कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे करत होतो आणि तो फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढत होतो, पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते नवीन विश्व उभं राहिलं एक. आणि आज आपण काढलेलं चित्र, आपण काढलं कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो.

0: आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून घेतो. इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर, मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत, म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापुरतं होतं. मग मी नंतर म्हटलं की त्याचा पुढचा तंत्रज्ञान आला तो फॅक्टम सिमिली, म्हणजे फॅक्स फॅक्सिमिली, म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर जसं अगोदरच्या याचं झेरोग्राफी होतं तो त्याचा झेरोक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं, म्हणजे आपण टोनरच्या साह्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला. आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची, म्हणजे ती एक आणखीन एक त्याची ऍडव्हान्स स्टेज झाली. की आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्येच काम करत होतो, म्हणजे आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरॉक्स सगळं येऊ शकले. तर ते आता ते आलं, ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली. आणि नुसती पीडीएफ फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं. म्हणजे आज त्याला मल्टीफंक्शन मशीन म्हणतो आपण, की कॉपी फॅक्स झेरॉक्स कलर स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली पीडीएफ फाईल एवढं. आता तर म्हणजे आताचे जे झेरॉक्स आलेले आहेत मशीन, तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ऍटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ऍटोमॅटिक पानं मध्ये इनपुटला घेतली जातात. तुम्ही पुस्तक ठेवायचं फक्त, एक एक पान आहे तो सगळं ऍटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल. आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या 5 कॉपी पाहिजेत तर 5 कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील. तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे. आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा असाच झालेला आहे की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी त्याची बनवली जाते. आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली, कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिट पर्यंत सगळं, म्हणजे आतमे कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर आली तर 10 कॉपीज प्रिंट करतायत. तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि या मल्टीफंक्शन या मशीन्स आहेत आणि त्या काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आत्ताच होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर, पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीतली प्रक्रिया तेच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेले. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्या ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झालाय. मी काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर तो एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो, त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला तर ते तिकडून डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. याची प्रत म्हणजे याची मूळ संकल्पना आहे ही तशी तशी प्रत निर्माण करणं हीच आहे. तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. हे काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही ईमेल आहे, तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवले जातील, कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता समावेश जो झालेला आहे त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाऊडवरती पण ठेवता येतं. आपण ज्यांना आपण ईमेल म्हणतो तर आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतोय, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाऊडवरती स्टोरेज मिळतंय, ते काही जीबी मधलं स्टोरेज मिळतंय. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते. म्हणजे मला माझा 2004 सालचा ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतोय आणि तो त्याला मला प्रिंटआउटला देता येतोय, हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं. हे एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे भावी काळात झालेलं आहे. आणि मजकूर वाचून त्याचा हवं तर तुम्हाला त्या पुस्तकाच्या अख्ख्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका 1.5 मिनिटात होते. म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी पीडीएफ फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला AI एडिटरला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलंय शेवटी, मग ते

0: म्हणणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे ते हेमंत सामंत त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकलेत ते काढून तो देतो हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल इतपत ह्या मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी पीडीएफ फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो तर फीड दिल्यानंतर तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी इथं ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो म्हणजे इतपत त्याचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे. आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाजे आम्ही समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तो डेटा देतोय त्यांना माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक अमुक क्षार आहेत अमुक अमुक अमक आहे खनिजे अमकी आहेत हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालंय आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होते. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेतली सर. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही गैरवापर होऊ शकतो असं नाही गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: ही अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळत आहे तर काय नाही मला काहीच नाही मी तुमचं नाव काढून टाकेन माझं नाव टाकेन तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदलतील.
0: हा तर मार्क बदलतील जे काय असेल ते तर ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा आय डी पण खोटा बनवला त्याच्यावर आता केस टाकलेला त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं होत राहणार आहे पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालाय त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1,00,000 रुपयाचा एक मोबाईल घेतो पण त्याच्यावर 1,000 रुपयाचं आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही. त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते तुमचा डाटा फोटो सगळे उडवू शकते हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आणि तो म्हणजे तुम्हाला आणि हे सगळे अनेक विद्यापीठं आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात कारण का त्यांना माहिती आहे की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत. पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत त्या पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक QR कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या ह्याच्याबद्दल त्या QR कोडमुळे टाकून दिलेली आहे. म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये
1: अवांतर
0: वाचन पण त्याच्यामध्ये त्या QR कोडमध्ये करता येईल असं त्याचं त्या QR कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता तुम्ही जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही KBQBO असा शब्द टाकता. आता तो KBQBOचा काहीच अर्थ लागणार नाही आणि त्या KBQBOचा प्रत्येकाचा Kच्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते J होतं Bच्या मागचं अक्षर A होतं असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलं आहे ते मागे घ्यायचं तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतोय तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार? मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता
1: पाठवली
0: कोड लँग्वेज. तर तो कोड लँग्वेज मध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं 2K एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेल पासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण एन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही तर त्याला तो आपण एन्क्रिप्शन म्हणतो. तर ती एन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन

पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलंय आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपण तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं तर त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसांनी निर्धार केलेला होता. आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय, त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंट मध्ये याचं कारण का झेरॉक्स आहे ना, एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या, दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचंय. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर

0: एकदम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसांनी निर्धार केलेला होता. आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय, त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंटमध्ये, याचं कारण का झेरॉक्स आहे ना, एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या, दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी $150 मिलियन आहे ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेलाय. हा म्हणजे त्यांनी सगळे देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात, व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातल्या, असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्समधनं शिकलोय म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले. तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी, तर ती डॉरीसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता, तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता, तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं, ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला आज बोललात आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर, खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो, तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय, तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेकबुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाही आहे. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत आता. ही जे तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत, बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली एक जबाबदारी राहील. कारण का अशी क्षेपणास्त्र जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत, तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो, ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे. ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया, कोणीतरी हा म्हणतोय म्हणून, कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे, हा ह्याचा एक सार मी जाता आता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि या एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात वेगळ्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम बलसागर भारत हो. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
0: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
0: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आहार
0: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आहार.

0: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं. जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास. असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. तितकीच रक्कम

त्यांच्या नियुक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे. शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे. मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं, निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी, ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा,

इंग्रजीमध्ये स्टंबल तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 नंतर मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 तारखेला आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 6 जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा आमचा कार्यक्रम ठीक 7:15 वाजता.

0: बॉम्बचे विस्फोट, निरपराध लोकांची हत्या, बदलत्या काळाची हाक आहे सगळ्यांनी सतर्क राहणं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी, म्हणूनच
1: ओ भाऊ

0: ओ भाऊ लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूंची सूचना ताबडतोब पोलिसांना द्या. आपलं वाहन अनोळखी व्यक्तीला विकू नका. भाडेकरू पूर्ण चौकशी करूनच ठेवा. अफवा पसरवू नका, पसरू देऊ नका.
1: ही आहे दहशतवादा विरुद्धची लढाई. यात प्रत्येक भारतवासी आहे शिपाई.
2: घर, कार्यालय, रस्ते आणि बाग बगीचे स्वच्छतेने बनवूया चकचकीत आरसे.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. देशाच्या सैन्याची गरज पूर्ण करत असतानाच या संरक्षण सामग्रीच्या उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. गेल्या काही वर्षात देशातील संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलंय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल विमर्श या आयुध निर्माणातील संशोधन संस्था असलेल्या DRDO आणि या उद्योगांच्या समन्वयकांबरोबरच्या बैठकीत अनेक उपक्रमांची घोषणा केली. देशाची संरक्षण साहित्य निर्मिती, त्यांची व्याप्ती आणि या क्षेत्राला सरकारकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, विमर्श या बैठकीत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विमर्श ही बैठक आणि त्यातल्या विविध घोषणा देशातील आयुध निर्माण आणि संरक्षण साहित्य आणि उपकरणांच्या निर्मितीतले उद्योग याविषयी अधिक माहिती देत आहेत संरक्षण तज्ज्ञ माजी लेफ्टनंट कर्नल

0: सतीश ढगे।
1: विमर्श 2026 ही केवळ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि उद्योग क्षेत्राची बैठक नाहीये, तर भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या एका महत्वाच्या बदलाचे संकेत देणारा हा उपक्रम आहे। या उपक्रमांचा मुख्य उद्देश रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणं हा आहे। या विमर्श बैठकीमध्ये 3 महत्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे। पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सवलतीचं धोरण याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आणि डीप टेक स्टार्टअप साठी तांत्रिक आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी एक व्यापक रूपरेषा याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे। यामध्ये या उद्योगांना डायरेक्ट फंडिंग, इन्क्युबेशन सपोर्ट आणि DRDOच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांचा म्हणजेच टेस्टिंग फॅसिलिटीजचा थेट वापर करण्याची संधी प्रदान करून देण्यात आलेली। दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर सोर्स कोड शेअरिंग। संरक्षण क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आधारित क्षमतांना चालना देण्यासाठी आणि तंत्रज्ञानामधल्या जुनेपणा रोखण्यासाठी DRDOच्या द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर सोर्स कोड लायसन्सी उद्योग क्षेत्रासोबत शेअर करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रमाणित रूपरेषा लॉन्च करण्यात आलेली आहे। जुन्या होत चाललेल्या या संरक्षण प्रणालींचं सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि अपग्रेडिंग करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकतो। आणि अत्यंत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 13 मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी 9 लायसन्सिंग अग्रीमेंट देण्याची घोषणा सुद्धा याच्या मार्फत करण्यात आलेली आहे।
0: श्रोते हो, सरकारने केलेल्या घोषणांचा या उद्योगांवर काय परिणाम होतो, त्यांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचा त्यांच्या व्यवसाय आणि दर्जावाढीत काय फायदा होणार आहे, याविषयी सतीश ढगे म्हणाले।
1: विमर्श मधला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एंट्री बॅरियर कमी करण्याचा केला गेलेला प्रयत्न। एखाद्या छोट्या उद्योगाकडे जर चांगली कल्पना किंवा टेक्नॉलॉजी असेल तर त्याला टेस्टिंग फॅसिलिटी, सर्टिफिकेशन, फंडिंग आणि डिफेन्स इकोसिस्टम मध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत मोठं आव्हान असतं। या नव्या फ्रेमवर्कमुळे DRDO टेस्टिंग फॅसिलिटीज पर्यंत डेडिकेटेड ऍक्सेस, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डायरेक्ट फंडिंग उपलब्ध होण्याचा मार्ग आता MSME साठी तयार झालेला आहे। त्याच्यामुळे एखाद्या MSME ला स्वतःच्या मर्यादित रिसोर्सेस मध्येच सर्व टेस्टिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून काम करण्याची गरज आता कमी होऊ लागलेली आहे। दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर। DRDO ने विकसित केलेलं तंत्रज्ञान जर प्रायव्हेट सेक्टर कडे गेलं तर त्यातून प्रोडक्शन लाईन तयार होऊ शकते आणि त्याच्या पुढील सप्लाय चेन मध्ये अत्यंत महत्वाचे असे MSME सहभागी होऊ शकतात, ही सुद्धा गोष्ट आता या विमर्शच्या माध्यमातून होणार आहे। तिसरा फायदा म्हणजे स्वदेशी संरक्षण पुरवठा साखळीमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे।
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्यांच्या निर्मितीत आणि त्यांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे। विविध देशांकडून आपल्या या उत्पादनांना मोठी मागणी आहे, याविषयी सतीश ढगे म्हणाले।
1: भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे ती केवळ संख्यात्मक वाढ नसून भारताच्या आत्मनिर्भर भारत होण्याची ग्वाही आहे। अधिकृत आकडेवारीच्या अनुसार भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मागच्या 12 वर्षांमध्ये तब्बल 56 पट वाढ झालेली आहे। वर्ष 2013-14 मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रामधली निर्यात ही केवळ 686 कोटी होती, ती वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलेली आहे। एवढंच नाही, सध्या भारतीय संरक्षण क्षेत्रामधली उत्पादनं ही जगामध्ये 80 पेक्षा सुद्धा जास्त देशांना निर्यात केली जातात। आज आपण फिलिपिन्सला ब्रह्मोज क्षेपणास्त्र असोत किंवा आफ्रिकन व दक्षिण पूर्व आशियाई देशांना आर्टिलरी गन्स, रडार्स, डोर्नियर विमानं आणि विविध प्रकारची युद्ध साधनं अत्यंत यशस्वीपणे निर्यात करत आहोत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे। वर्ष 2025-26 मध्ये आपल्या या संरक्षण क्षेत्रामधल्या एकूण निर्यातीपैकी साधारणतः 17,353 कोटी रुपये निर्यात ही खासगी कंपन्यांनी केलेली आहे आणि उरलेली 21,071 कोटी रुपयाची निर्यात ही संरक्षण क्षेत्रातल्या DPSUs म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ने केलेली आहे। परंतु याकडे केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून पाहणं

0: योग्य ठरणार नाही. संरक्षण निर्यात वाढणं म्हणजेच भारतीय उद्योगाच्या क्वालिटी, रिलायबिलिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन इंटिग्रेशन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. काही वर्षांच्या पूर्वी भारत हा जगामधला सर्वात मोठा संरक्षण साहित्याची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा, परंतु आज घडीला भारत हा जगामधला अनेक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करणारा एक प्रमुख देश बनलेला आहे. भारत आता केवळ खरेदीदार म्हणजे बायर न राहता जगामधला मोठा निर्यातदार, एक्सपोर्टर बनत चाललेला आहे. मात्र इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की फक्त निर्यात वाढली म्हणजे आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं होत नाही. आपलं खऱ्या अर्थानं भविष्यातलं आव्हान असणार आहे क्रिटिकल कॉम्पोनंट्स, इंजिन्स, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सॉर्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा भारतानं इंडिजिनियस केपेबिलिटी म्हणजेच आत्मनिर्भरता वाढवणं. म्हणून पुढचा टप्पा हा केवळ मेड इन इंडिया पुरता मर्यादित न ठेवता डिझाईन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अशा प्रकारे व्हायला हवा.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी भारतीय वायुसेनेने ड्रोनोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा, तिचं स्वरूप आणि त्याद्वारे नव्या उद्योगांना देण्यात आलेली संधी याविषयी माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: भारतीय वायुदलानं 14 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान राजस्थान मधल्या जैसलमेर मधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये पहिला ड्रोनोथॉन आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 20 पेक्षा सुद्धा जास्त डिफेन्स कंपनीज, स्टार्टअप्स, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि इनोव्हेटर्स सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये फक्त ड्रोन उडवून दाखवणं हा उद्देश नाहीये, तर सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स, ऑटोनॉमस ऑपरेशन्स, स्वॉर्म टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर UAS म्हणजेच अनमॅन्ड एरियल सिस्टम यासारख्या केपेबिलिटीजची प्रत्यक्ष ऑपरेशनल परिस्थितीमध्ये चाचणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या संदर्भामध्ये ड्रोनाथॉनचं आयोजन हे भारतीय वायुसेनेच्या अनमॅन्ड एरियल सिस्टम मधल्या गरजा आणि उद्योगाच्या क्षमता यांच्यामधली दरी भरून काढण्यासाठी केला गेलेला आहे. ड्रोनाथॉन मधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नसून ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस कडे जाण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनाथॉन मध्ये इंडियन एअरफोर्सनं इंडियन एअरफोर्स UAS रोडमॅप देखील जारी केलेला आहे. यामुळे भविष्यामध्ये भारतीय वायुसेनेला कोणकोणत्या प्रकारच्या अनमॅन्ड केपेबिलिटीजची आवश्यकता आहे याच्या बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीज, अकॅडमिया आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्सना आणखीन क्लॅरिटी मिळू शकेल. म्हणूनच ड्रोनाथॉन 2026 संदेश स्पष्ट आहे की भविष्यामधील युद्धामध्ये ड्रोन हा स्वतंत्र वेपन सिस्टम नसून सेन्सर्स, कम्युनिकेशन, ऑटोनॉमी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, काउंटर मेजर्स आणि एअर स्पेस मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टींची एक संपूर्ण इकोसिस्टम असणार आहे आणि त्यामधला ड्रोन सुद्धा एक अविभाज्य घटक असणार आहे. भारत सरकारनं आत्मनिर्भर भारतच्या धोरणानुसार खासगी उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. यासाठी भारत सरकारनं पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट असो, मेक इन इंडिया कार्यक्रम असो, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्स सारखा प्लॅटफॉर्म असो, आदिती प्लॅटफॉर्म असो, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आणि डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर मॉडेल्स यासारख्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सचा वापर अत्यंत खुल्या पद्धतीनं केलेला आहे. विमर्श मध्ये संरक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट मधला 25% निधी हा प्रायव्हेट सेक्टर साठी खुला करण्याच्या धोरणाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आर्म्ड फोर्सेसच्या प्रत्यक्ष ऑपरेशनल रिक्वायरमेंट वर आधारित आर्म्ड फोर्सेसच्या गरजांवर आधारित सोल्युशन विकसित करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होते. म्हणजेच भारतामध्ये असणारे इंजिनियर्स, विद्यार्थी, टेक्निकल स्टार्टअप्स आणि एकूणच 145 कोटी जनतेमध्ये जे टॅलेंट आहे ते आयडेक्सच्या माध्यमातून इंडियन आर्म्ड फोर्सेसला सपोर्ट करण्यासाठी दिलं जात आहे. आदिती आणि इतर इनोव्हेशन मेकॅनिझम्समुळे एमर्जिंग टेक्नॉलॉजी

0: टेक्नॉलॉजीज ना डिफेन्स अप्लिकेशन्स मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय, पण पुढचं आव्हान अधिक मोठं आहे. आपल्याला आता क्वांटिटी पासून क्वालिटी, असेंब्ली पासून डिझाईन केपेबिलिटी आणि डोमेस्टिक प्रोडक्शन पासून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस कडे पुढे जावं लागणार आहे. माझ्या मते विमर्श आणि ड्रोनाथॉन सारखे उपक्रम या बदलाचे दोन वेगवेगळे पण परस्पर पूरक पैलू दाखवतात. विमर्श टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इकोसिस्टमला जोडतो, तर ड्रोनाथॉन टेक्नॉलॉजीला प्रत्यक्ष बॅटल फील्ड मध्ये कशा प्रकारे तो काम करेल हे तपासण्याची संधी उपलब्ध करून देतो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संरक्षण उत्पादनाचं खरं यश हे केवळ आपण किती कोटी रुपयांचं उत्पादन केलं किंवा किती एक्सपोर्ट केलं यावर संपूर्णतः ठरणार नाही, तर आपल्या सैनिकांना आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली भारतात स्वतः डिझाईन, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर आणि अपग्रेड करण्याची क्षमता किती निर्माण झाली याचवर खऱ्या अर्थानं भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज भारत संरक्षण सामग्रीचा केवळ खरेदीदार राहण्यापासून निर्माता, तंत्रज्ञान विकासक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेनं घोडदौड करतोय. डीआरडीओचं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, एमएसएमई क्षेत्राची विशेष कौशल्य आणि स्टार्टअपची नवकल्पना आणि सशस्त्र दलांची ऑपरेशनल गरज या सर्व गोष्टींचा एकत्रित संगम झाला तर आत्मनिर्भर संरक्षण ही संकल्पना भारतासाठी केवळ घोषवाक्य न राहता खऱ्या अर्थानं भारताची सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजिक ऍसेट, रणनीतिक ताकद बनू शकते याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी.
1: श्रोते हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्येच निर्माण झालेली उत्पादनं ही विश्वासू ठरत असतात. प्रतिकूल स्थितीतही नफ्या तोट्याचा विचार न करता देशाच्या मागे उभा राहण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत देशाचाही सहभाग असणं आवश्यक ठरतं. या परस्पर विश्वासाच्या स्थितीने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता पवार सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 दिनांक 16 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची मुलाखत. निर्मिती केंद्र आहे रत्नागिरी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्र

शपथ शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026. मंडळी, सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह आहे. भक्ती, आरास आणि मोदकांचा सुगंध असं म्हणतात दरवळतोय. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर आपली संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याची सुंदर परंपरा जपणारा हा उत्सव. शेतकरी आपल्या शेतातील पिकांची वाढ, पाऊस आणि चांगलं उत्पन्न यासाठी गणरायाकडे प्रार्थना करतात.

0: संत तुकाराम यांचं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी आणि संगीतकार होते बाळ बर्वे. मंडळी, शेती आणि मासेमारी हे दोन उत्तम रोजगार मिळवून देणारे आपल्याकडचे प्रमुख व्यवसाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं मत्स्य उत्पादन अधिक प्रभावीपणे पोहोचवायचं असेल तर उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे. आज आपण सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या मच्छीमारांपासून ते मत्स्यपालकांपर्यंत, प्रक्रिया उद्योगांपासून ते निर्यातदारांपर्यंत आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जागतिक बाजारपेठेतील भारताच्या प्रतिमेपर्यंत सर्वांशी संबंधित आहे. आणि तो विषय म्हणजे साखरी मासे निर्यात, गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं. आणि याविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत प्राध्यापक सचिन साटम सर. सचिन साटम सर हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जे आहे त्या संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी तसंच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आज आपण सागरी मासे निर्यात, सुरक्षितता, गुणवत्ता आणि निर्याती वाढीसमोरील आव्हानं या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सागरी मासे निर्यात भारतासाठी इतकी महत्वाची का आहे?

0: नक्कीच, आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही, तर ते आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा मोठा आहे. कोळंबी, विविध समुद्री मासे, स्क्विड ज्याला आपण माकुळ म्हणतो, कटलफिश, लॉफ्टर आणि इतर मत्स्यजन्य जे पदार्थ आहेत त्याची आपल्या देशातून निर्यात केली जाते. त्यामुळे समुद्रातून मिळणारं उत्पादन केवळ स्थानिक बाजारपेठेत विकलं जात नाही, तर ते जागतिक बाजारपेठेतही पोहोचत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सागरी मत्स्य निर्यात म्हणजेच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे.
1: नक्कीच, भारताची सागरी मत्स्य निर्यात सध्या कोणत्या पातळीवर आहे आणि त्यामध्ये वाढ होत आहे का?
0: होय, नक्कीच, भारताची सागरी उत्पादन निर्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध जी आकडेवारी आहे त्यानुसार 2024-25 भारताने जवळपास 17,00,000 मेट्रिक टन एवढं समुद्र उत्पादनाचं निर्यात केली आहे आणि त्यातून जवळपास 62,400 कोटी रुपये म्हणजेच US डॉलरमध्ये ते 7.45 बिलियन US डॉलर एवढं आपल्याला निर्यात मूल्य फॉरेन एक्सचेंज भेटलेलं आहे. 2025-26 हीच निर्यात जवळजवळ 19.32 लाख मेट्रिक टन एवढी झाली आहे, म्हणजे तिचं मूल्य जे आहे पाहिलं जर तर 73,890 कोटी, जे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे आणि त्याच्यातून आपल्या देशाला 8.47 बिलियन US डॉलरचं परकीय चलन भेटलेलं आहे. म्हणजेच एका वर्षात निर्यातीच्या प्रमाणात साधारण 16.13% वाढ झाली आहे, तर तेच रुपयामध्ये जर बघितलं आपण तर 18.40% वाढ झाली सन 2024-25 आणि 25-26 मधला फरक. तर हे जर आपण डॉलरमध्ये पाहिलं तर 13.5% वाढ झालेली आहे आणि आपण मागाशी मोठ्या प्रमाणात हे रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विक्रमी हे आपलं निर्यात यावर्षी झालेलं आहे.
1: म्हणजे खूप चांगली निर्यात आपली झालेली आहे.
0: हो नक्की.
1: या निर्यातीमध्ये कोणत्या मत्स्य उत्पादनांचा सगळ्यात मोठा वाटा आहे?
0: भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप म्हणजे जी कोळंबी म्हणतो, जी गोठवलेली कोळंबी, हे निर्यातीचा कायमच महत्वाचा घटक ठरलेला आहे. पण हल्ली जर आपण हल्लीचा ट्रेंड बघितला, कोळंबी बरोबरच आता फ्रोझन फिश आहेत, सी फूड मासळी जे आहे, स्क्विड, कटल फिश, माकुळ जे आहेत ते आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ यांची सुद्धा निर्यात वाढत आहे. जर सन 2025-26 बघितलं तर फ्रोझन श्रिंपची निर्यात साधारण 7.93 लाख मेट्रिक टन एवढी होती आणि तिचं निर्यात मूल्य जवळजवळ 49,000 कोटी. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 73,890 कोटीपैकी फक्त कोळंबीचं मूल्य हे 49,000 कोटी एवढं आहे, त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 62 बिलियन एवढं परकीय चलन US डॉलरमध्ये भेटलेलं आहे.
1: एवढी मोठी निर्यात होत असताना सुरक्षितता आणि गुणवत्ता यांना इतकं महत्व का दिलं जातंय?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेत केवळ मासा किती आहे हा प्रश्न विचारला जात नाही, तर त्याऐवजी हा मासा सुरक्षित आहे का, यामध्ये औषधांचे अवशेष आहेत का, म्हणजे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत का,
1: बरोबर
0: रोगकारक सूक्ष्मजीव आहेत का, मासा योग्य तापमानात ठेवला गेला का, म्हणजे जी कोल्ड चेन आहे ती व्यवस्थित ठेवली गेली की नाही, प्रक्रिया केली आहे ती स्वच्छ वातावरणात केली आहे की नाही, आणि या उत्पन्नाचा मागील प्रवास शोधता आला पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर हा मासा कुठला आहे, कुठून घेतला होता, तर त्याची ट्रेसेबिलिटी करता आली पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणून आपण म्हणतो की आजच्या जागतिक वापरामध्ये क्वांटिटी पेक्षा क्वालिटी, म्हणजे किती प्रमाणात त्याच्यापेक्षा कुठल्या दर्जाचे ते आहे आणि त्याची सेफ्टी सुरक्षित आहे की नाही हे अधिक महत्वाचं झालं आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन असलं तरी त्या उत्पादनाची सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्य राखलं नाही तर दीर्घकाळ ही आपली जी निर्यात सतत वाढते आहे ती वाढत राहणं हे कठीण आहे.
1: म्हणजे एकूणच मासळीचा दर्जा टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. भारतीय समुद्री उत्पादनांची परदेशातील खेप कधी नाकारली जाऊ शकते, त्याचे काही नियम आहेत का?
0: हो, जर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये, प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असू शकतात, तर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये उत्पादनात जर गंभीर अन्न सुरक्षा किंवा गुणवत्ता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे काही समस्या आढळल्या तर तिथे खेप अडवली किंवा नाकल जाऊ शकतो.
1: जो आपला फिश माल गेलेला आहे,
0: माल गेलेला आहे तो त्याला शिपमेंट किंवा कंटेनर मिळू शकतो, म्हणजे ती फेरी आपली तर ते फुकट गेले. तर आता तर अमेरिकेने असं प्लॅनिंग केलं की तो जर तुमचं कंटेनरमध्ये काही सापडलं, माल त्यांच्या नियमाप्रमाणे नसेल, तर तो माल तिथे नष्ट करून टाकणार. अजूनपर्यंत कसं तो माल आणून परदेशात इतर देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये खपवला जात होता, तर असं काहीतरी होऊ शकतं. काही परिस्थितीत माल परत पाठवला जाऊ शकतो किंवा नियमानुसार पुढील कारवाई सुद्धा होऊ शकते. याचा परिणाम हा फक्त त्या कंटेनर पुरता मर्यादित राहत नाही, तर निर्यात दलाला आर्थिक नुकसान होतं, म्हणजे भविष्यात त्याच्या त्याला
1: निर्यात करता येणार
0: नाही. आपल्या मुख्य म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब होऊ शकतं. म्हणूनच आपण एक नेहमी सांगत असतो की एक खराब निर्यात खेप म्हणजे जे कंटेनरची शिपमेंट आहे त्याच्यापेक्षा एका खेपेचं नुकसान नाही, तर ते भविष्यातील बाजारपेठेतील आपल्या विश्वासाची परीक्षा सुद्धा असते. ते
1: खरे, म्हणूनच आपण जो माल निर्यात करणार आहोत तो उत्तम दर्जाचा

0: असणं महत्वाचं आहे. सर, मुख्य उत्पादनांमध्ये कोणते प्रमुख अन्न सुरक्षा धोके असतात?
1: यामध्ये चार अन्न सुरक्षा धोके आपण वर्गीकरण केले आहे. पहिला म्हणजे जैविक धोका, यामध्ये जीवाणूजन्य सूक्ष्मजीव येतात. साल्मोनेला असेल, विब्रियो, लिस्टेरिया आणि इकोलाय असे जे रोगकारक सूक्ष्मजीव येतात. दुसरा धोका म्हणजे रासायनिक धोका, यामध्ये हेवी मेटल्स आणि इतर केमिकल कंटॅमिनेशन जे खराब होणारे घटक आहेत ते येऊ शकतात. तिसरं म्हणजे औषधं, मग म्हटल्याप्रमाणे अँटीबायोटिकचे रेसिड्यू. मत्स्यशेतीमध्ये व्हेटरनरी ड्रग भरपूर वापरले जातात, तर यामध्ये जे अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः नायट्रोफुरान्स आहे, क्लोरॅम्पेनेकॉल आहेत किंवा इतर जी औषधं जी आहेत त्यांचा समावेश होतो. आणि चौथं धोका म्हणजे गुणवत्ता आणि डिकॉम्पोजिशन, याच्यामध्ये मासा लवकर खराब होणं, कारण जर कोल्ड चेन राखली नाही तर लवकर मासा खराब होऊ शकतो. किंवा एखादा वास, खराब वास येणं, काही आपल्याकडचे शिपमेंट असे काही वर्षापूर्वी रिजेक्ट झालेले आहेत की त्याला मडे स्मेल येतो, तर असं काही वास येत असेल तरी सुद्धा होऊ शकतं. खराब गुणवत्ता, काही माशांमध्ये आपला बांगडा असेल किंवा सुरमई असेल याच्यामध्ये हिस्टामाइनचं प्रमाण वाढतं, किंवा विशिष्ट परिस्थितीत इंडोल सारखा एखादा केमिकल इंडिकेटर सापडलं तर आपल्या माशांमध्ये धोके म्हणून बघितले जातात.
0: या गोष्टी निर्यात करताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो,
0: आपण अँटीबायोटिक रेसिड्यूज बद्दल बोललात, हे नेमकं काय असतं आणि ही समस्या किती गंभीर आहे?
1: आपलं मत्स्यपालनामध्ये म्हणजे कोळंबी शेती असेल किंवा मासे शेती असेल त्याच्यामध्ये रोग नियंत्रणासाठी काही वेळेला औषधांचा वापर केला जातो, परंतु औषधांचा अनावश्यक, चुकीचा आणि अनधिकृत जर वापर केला तर त्या औषधांचे त्याचे घटक माशाच्या शरीरात राहतात. आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रतिजैविक ही पूर्णपणे प्रतिबंधित आहेत अशी नाहीत. जे आपण औषधं वापरतो, जसं आपल्या मनुष्याला किंवा प्राण्यांना असतं तसंच माशांमध्ये पण आहे, सगळीच औषधं ही प्रतिबंधित आहेत असे नाही, काही पूर्णपणे प्रतिबंधित किंवा काही चालू असतात. काही औषधांसाठी संबंधित बाजारपेठेनुसार एक लेवल असतं, म्हणजे त्या लेवल पर्यंत जर मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट असतं त्याप्रमाणे ते त्याच्या बॉडीमध्ये माशांच्या सापडलं तर ठीक आहे, पण त्याच्यावरती सापडलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून फक्त औषधं वापरलं काय एवढंच महत्व नाही, तर आपल्याला काय कोणतं औषध दिलं, त्याची किती मात्रा दिली, ते किती दिवसापूर्वी दिलं आणि कोणत्या कारणासाठी दिलं आणि उपचारानंतर मासे किती दिवसांनी काढले. कारण प्रत्येक जो मासा असेल किंवा कोंबड्या असतील किंवा मटन असेल तर याच्यामध्ये एक विड्रॉवल पिरियड असतो, तर तो माशामध्ये साधारणतः 15 दिवस किंवा 30 दिवस असा पाळला जातो. म्हणजे त्यानंतर ते जे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत ते त्याच्या बॉडीतून नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
0: नष्ट होतात, बरोबर. म्हणजे माशांना जेव्हा एखादं औषध आपण देतो तेव्हा त्या औषधाची सगळी माहिती ही असणं गरजेचं आहे. सर, मत्स्यपालकांसाठी विड्रॉवल पिरियड म्हणजे काय?
1: हो, आता आपण बोलल्याप्रमाणे विड्रॉवल पिरियड म्हणजे औषध दिल्यानंतर मासे किंवा कोळंबी जी हार्वेस्ट करण्यापूर्वी आवश्यक असलेला कालावधी, मी साधारण मागाशी बोलल्याप्रमाणे 15 ते 30 दिवस असू शकतो. औषध दिल्यानंतर लगेच मासा जर बाजारात किंवा निर्यातीसाठी पाठवणं योग्य नाही तर त्याच्या शरीरामध्ये ते त्याचा अंश सापडू शकतो.
0: बरोबर.
1: औषधाच्या वापरानंतर माशांच्या शरीरातील औषध सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यासाठी जो आवश्यक कालावधी लागतो त्याला आपण विड्रॉवल पिरियड असं म्हणतो. म्हणून मत्स्यपालकांनी नेहमीच औषधाच्या अधिकृत लेवलवरती काही मार्गदर्शक सूचना लिहिलेल्या असतात, त्याचा काटेकोर पालन करणं महत्वाचं असतं. थोडक्यात सर आपलं सांगायचं झालं तर जबाबदार औषधांचा वापर आणि योग्य विड्रॉवल पिरियडचा आपण पाहिला जर तर जे भविष्यात होणारी आहे अँटीबायोटिकचे रेसिड्यू रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि स्वतःहून औषध वापरण्याऐवजी तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करणं हे केव्हाही
0: सुरक्षित आहे. नायट्रोफुरान सारख्या औषधांचं नाव आपण अनेकदा ऐकतो, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, हे मगाशी म्हटल्याप्रमाणे काही औषधं जी प्रतिबंधित आहेत त्याच्यापैकी हे एक आहे. USFDA इम्पोर्ट अलर्टमध्ये पूर्वी आपल्या काही देशांमधून ते नायट्रोफुरान्स हे सापडलेलं आहे. नायट्रोफुरान्सचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचे ते टिश्यू बॉन्ड्स, मेटाबॉलाइट्स आपल्या माशाच्या अन्नामध्ये तयार होऊ शकतात, ज्याचे जे अंश जे आहेत ते साधारण कुकिंग म्हणजे आपण शिजवलं किंवा बेकिंग केलं किंवा ग्रिलिंग केलं याच्यामध्ये ते नष्ट होत नाहीत. त्यामुळे मासा शिजवल्यानंतर औषधाचा परिणाम निघून जाईल असा विचार करणं बरोबर नाही. त्याच्यामुळे हे असे जे प्रतिबंधित औषधं आहेत ते वापर टाळणं हेच सर्वात महत्वाचं आहे.
0: बरोबर. आता साल्मोनेला बद्दल आपण बोलूया, माशांमध्ये कोणत्या कारणाने येऊ शकतात?
1: साल्मोनेला हा अन्नजन्य आजार आहे, तर ते रोगकारक जीवाणूच आहेत. तर मासे पकडताना किंवा त्याच्यानंतर पकडल्याच्यानंतर हाताळताना, प्रक्रिया करताना, मासे पॅक करताना किंवा साठवून ठेवताना किंवा वाहतूक करताना जर स्वच्छतेचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले नाहीत तर हे जीवाणूजन्य कंटॅमिनेशन होऊ शकतं. यावर सुद्धा FDA जे अलर्ट्स आहेत, जे आपण जर वेबसाईटवर अलर्ट्स बघितले त्याच्यामध्ये भरपूर वेळा हे त्यांच्याकडे सापडले गेलेले आहेत USFDA मध्ये. अशा गोष्टी हे टाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच काय कसे टाळू शकतो आपण, तर

0: कचरा केंद्र स्वच्छ पाणी स्वच्छ उपकरणं कामगारांची वैयक्तिक स्वच्छता कच्चा आणि तयार माल वेगवेगळा ठेवणं नियमित सॅनिटेशन करणं आणि योग्य तापमान नियंत्रण म्हणजे कोल्ड चेन व्यवस्थित राहिले या सर्व महत्वाच्या बाबी आहेत जेणेकरून साल्मोनेला जे जीवाणू आहेत त्यांचा अन्नामध्ये शिरकाव होणार नाही.
1: या सगळ्या प्रक्रिया जर आपण व्यवस्थित रित्या पाळल्या तर साल्मोनेलाचा धोका आपण नक्कीच टाळू शकतो. HACCP म्हणजे काय आणि आमच्या श्रोत्यांना ते सोप्या भाषेमध्ये सांगा.
0: हो, HACCP म्हणजे हजार्ड अनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. याचा साधा अर्थ असा आहे की धोका निर्माण झाल्यानंतर तो शोधण्यापेक्षा धोका कुठे निर्माण होऊ शकतो हे आधी ओळखावं आणि त्या त्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण करावं.
1: बरोबर.
0: अन्न प्रक्रियेमध्ये बायोलॉजिकल केमिकल आणि फिजिकल हजार कुठे कुठे निर्माण होऊ शकतात हे आधी ओळखलं गेलं पाहिजे. त्यांना क्रिटिकल पॉईंट म्हणतात. तर त्या क्रिटिकल पॉईंटवर प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे पुन्हा पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही याचं नियंत्रण ठेवलं जातं. खास करून अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी सीफूड एक्सपोर्टरसाठी हे HACCP कॉम्प्लायन्स एक महत्वाचं असतं. आणि
1: ट्रेसिबिलिटी म्हणजे काय आणि निर्यातीत त्याचं महत्व नेमकं काय आहे.
0: मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते त्याचा आपल्याला शोध लावता यायला पाहिजे त्याला आपण ट्रेसेबिलिटी म्हणतो. तर ट्रेसेबिलिटी म्हणजे एखाद्या सीफूड एक्सपोर्टचा प्रवास मागेपर्यंत शोधता आला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या निर्यातीच्या केपे समस्या आढळली एखाद्या कंटेनरमध्ये शिपमेंटमध्ये समस्या आढळली तर लगेच सांगता आला पाहिजे की हा मासा कोणत्या कोळंबीच्या फार्मवर किंवा कोणत्या माशाच्या फार्मवर किंवा कुठल्या कंपनीच्या फिशिंग ऑपरेशन म्हणून घेतला गेलाय तर कुठे हार्वेस्ट केलाय कुठल्या समुद्रात हार्वेस्ट केलाय कुठे त्याचं लँडिंग झालं कुठल्या बंदरावर ते आलं कुठल्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये त्याची प्रक्रिया झाली कुठे तो कुठल्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता कोणत्या वाहनाने वाहतूक केला आणि कुठल्या लॉटमध्ये त्याचं पॅकिंग झालं कुठल्या दिवशी कुठल्या बॅचमध्ये त्याचं पॅकिंग झालं हे सगळं माहिती असणं महत्वाचं असतं त्याला रेकॉर्ड किपिंग असं म्हणतात. तर आपल्याकडे आता बहुतेक देश जे इम्पोर्ट करणारे देश आहेत तर ते कॅश सर्टिफिकेटची मागणी करत असतात. तर हे कॅश सर्टिफिकेट आपल्याकडे आता MPDA जी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची संस्था आहे किंवा EIA हे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची संस्था आहे तर ते हे कॅश सर्टिफिकेट देण्याचं काम करत असतं. तर ते चेकिंग करतात आणि निर्यातीच्या वेळेला हे कॅश सर्टिफिकेट देतात. ते जोडणं निर्यातीकरता फार आवश्यक असतं.
1: भारतामध्ये निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणात कोणत्या संस्था या महत्वाच्या आहेत.
0: एक्सपोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल जी आहे त्याप्रमाणे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ज्याला MPDA म्हणतो ते आहे. पुन्हा त्या भारताचा आपला एक रेसिडू कंट्रोल प्रोग्राम आहे त्याला नॅशनल रेसिडू कंट्रोल प्रोग्राम म्हणतो NRCP. याशिवाय FSSAI आहे जे फूड स्टँडर्ड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आहे आणि काही मान्यताप्राप्त लॅबोरेटरीज आहेत आणि राज्य सरकारचा मत्स्य विभाग हे याच्यामध्ये माशांच्या उत्पादनाच्या गुणवत्ता नियंत्रणामध्ये महत्वाचे कार्य करतात.
1: भारताचे नियम पाळले की परदेशातील निर्यात सुरक्षित मानली जाते का.
0: नाही, आपल्या देशाचे नियम पाळले म्हणजे परदेशाचे निर्यात सुरक्षित मानू शकत नाही आपण. कारण प्रत्येक देशाचे
1: नियम वेगवेगळे
0: असतात, त्यांचे स्टँडर्ड वेगवेगळे असतात. युरोपियन युनियनसाठी वेगळे स्टँडर्ड असतात, USA साठी वेगळे स्टँडर्ड असतात. तर त्या त्याप्रमाणे युरोपियन युनियनसाठी शक्यतो हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक असतं, तर USA साठी HACCP रिक्वायरमेंट महत्वाचे असतात. तर म्हणून निर्यातदाराने पहिले स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माल कुठे पाठवतो आणि त्या देशाला नेमकं काय आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळणं किंवा त्याप्रमाणे मासा तयार करणं मासा प्रोसेस करणं हा फार महत्वाचा असतो.
1: सर, भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं कोणती आहेत.
0: आपल्या भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं म्हटलं तर पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा, अँटीबायोटिक आणि व्हेटरनरी ड्रग जे आहेत त्यांचे रेसिड्यू, मायक्रोबियल कंटामिनेशन म्हणजे सूक्ष्मजीवचं संसर्ग साल्मोनेलासारखा धोका सापडणे, कोल्ड चेन व्यवस्थित कंट्रोल करणं, त्याचं HACCP आणि त्याचं डॉक्युमेंटेशन हे फार महत्वाचं असतं, त्याच्याबरोबर ट्रेसेबिलिटी आणि विविध देशांचे वेगवेगळे रेग्युलेटरी जे नियम आहेत ते, त्याबरोबर एक दोन बाजारपेठावर किंवा एका उत्पादनावर जास्त अवलंबित न राहता त्याला ऑप्शन पण ठेवलं पाहिजे आणि व्हॅल्यू ऍडेड सीफूड प्रोडक्ट्स हे तयार करणं आणि त्याचं मार्केट नवीन शोधणं हे फार महत्वाचं असतं. आणि एक सर्वात शेवटचं म्हणजे हवामानातील आणि पर्यावरणातील बदलामुळे जे उत्पादनाची अनिश्चितता आहे म्हणजे कधी कुठला मासा वगैरे कुठली तर त्याप्रमाणे आपल्याला मार्केट हे शोधता आलं पाहिजे.
1: आता जर निर्यात वाढवायची असेल तर फक्त उत्पादनांचं प्रमाण वाढवणं पुरेसं आहे का यामध्ये.
0: हो, मगाशी आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे क्वांटिटी महत्वाची नाही तर क्वालिटी महत्वाची आहे. तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे फक्त अधिकाधिक मासे निर्यात करायचे आहेत की अधिक मूल्य निर्माण करायचे म्हणजे अधिक आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर सर 2045 मध्ये जर आपण सीफूड एक्सपोर्टची जी क्वांटिटी जी आली वाढलेली आहे तर तिचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जे एव्हरेज युनिट व्हॅल्यू आहे म्हणजे पर केजी जे उत्पन्न आहे ते कमी झाले प्रति किलो. तर हे वाढलं पाहिजे. तर साधारण पूर्वी 2425 हे पर केजी मूल्य हे $4.39 पर केजी होतं तर तेच आता 2025 $4.29 पर केजी झालं. तर म्हणजे उत्पादनाचं प्रमाण वाढलं असलं तरी प्रति किलो सर

0: सरी रिअलायझेशन मध्ये किंचितशी घट झालेली आहे, म्हणून भविष्यातील धोरण हे केवळ जास्त उत्पादन असं नसावं, त्याऐवजी सुरक्षित उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादन, त्याबरोबर विश्वासार्ह भारतीय सीफूड ब्रँड तयार होणं फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच. मच्छीमार आणि मत्स्यपालक निर्यात सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी प्रत्यक्षात काय करू शकतात?
0: मच्छीमार असतील किंवा मत्स्यपालक असतील तर त्यांनी रोगप्रतिबंधक जैव सुरक्षा उपाय करावेत, अनावश्यक औषधांचा वापर टाळावा, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषध वापरू नयेत, त्याचा विथड्रॉवल पिरियड जो आहे तो काटेकोर पाळावा, पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता राखावी, हार्वेस्ट केल्यानंतर जे टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे, इमिडिएट चेकिंग करायचं असेल, बर्फ टाकावं तर ते केलं पाहिजे, मासे स्वच्छ पद्धतीने हाताळले पाहिजेत, आणि औषधं खाद्य असेल, उपचार हार्वेस्टिंग असेल किंवा कुठला लॉट आहे याची नोंद ठेवली पाहिजेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित जे आपण एक्सपोर्ट करतो जसे तर त्याची

0: हार्वेस्टिंग असेल किंवा कुठला लॉट आहे याची नोंद ठेवली पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित जे आपण एक्सपोर्ट करतो जसे तर त्याची सुरुवात ही प्रोसेसिंग प्लांटमध्ये होत नाही तर ती मत्स्यपालन केंद्र असेल किंवा समुद्र जिथे मासे पकडतो तिथल्या हातानेपासून सुरुवात होते ह्याची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपासणी ही निर्यातची जी शेवटची पायरी आहे असं म्हणतो. सुरक्षित मत्स्य उत्पादनाची सुरुवात ही मत्स्यपालन केंद्रातून किंवा बोटीवरून सुरुवात होते असं आपण.
1: आता माशांपासून प्रक्रिया उद्योग आपल्याकडे चालतात तर या प्रक्रिया उद्योगांनी कोणत्या बाबींवरती विशेष लक्ष दिलं पाहिजे?
0: जे प्रक्रिया उद्योग आहेत म्हणजे प्रोसेसिंग प्लांट जे आहेत तर त्यांनी स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे, स्वच्छ उपकरणं राहिले पाहिजे, त्यांच्या कामगारांची सुद्धा वैयक्तिक स्वच्छता उत्तम असली पाहिजे, कच्चा माल आणि तयार माल यांची योग्य विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजेत, फॅक्टरीचं नियमित सॅनिटेशन केलं गेलं पाहिजे आणि टेम्परेचर कंट्रोल त्याचं कोल्ड चेन राखणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर HACCP प्रमाणे जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा जे केलं गेलं पाहिजे तर ते लॅबोरेटरी टेस्टिंग असेल किंवा ट्रेसेबिलिटी आहे तर हे सर्व केलं गेलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कागदावर असण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याचं अवलंबन केलं गेलं पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण प्रदेशातल्या तपासणीमध्ये कागदपत्र आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यामध्ये जर विसंगती जरी आढळली तरी त्याचा आपल्या एक्सपोर्टरच्या विश्वासावर आणि आपल्या देशाच्या विश्वासावर पण परिणाम होऊ शकतो.
1: बरोबर. एखाद्या निर्यातदाराची शिपमेंट नाकारली जाऊ नये यासाठी कोणते मुद्दे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत?
0: यासाठी आपण साधारण 10 सूत्र एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजेत. आपण मगाचपासून सगळे पाहतोच आहेत तीच आहेत ती. अनावश्यक प्रतिजैविकाचा वापर टाळला पाहिजे. दुसरा म्हणजे औषधांचा वापर त्यांच्या मार्गदर्शनाच्या अटीत केला गेला पाहिजे. तिसरा म्हणजे विड्रॉल पिरियड काटेकोरपणे पाळला पाहिजे. चौथा म्हणजे अनुद्रिकृत किंवा प्रतिबंधित औषधांचा वापर केला नाही पाहिजे. पाचवं मत्स्यपालनाचे पाणी फीड जैवसुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. सहावं मासे पकडण्यात त्वरित त्याचं योग्य टेम्परेचर कंट्रोल केलं पाहिजे. सातवं प्रोसेसिंग सेंटरमध्ये हायजीन स्वच्छता आणि त्याचं सॅनिटेशन नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर साल्मोनेला असतील किंवा इतर जे जीवाणूजन्य हजार्ड्स आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. निर्यातीपूर्वी आवश्यक रेसिड्यू म्हणजे जे अँटीबायोटिकचा काही अंश शिल्लक आहे का किंवा काही जीवाणूंचा लागण आहे का याची टेस्ट केली गेली पाहिजे. आणि प्रत्येक टप्प्याची ट्रेसेबिलिटी असणं फार महत्वाचं आहे आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे.
1: नाही एकूणच ही जी 10 सूत्र आहेत ती जर निर्यातदारांनी काटेकोरपणे पाळली तर त्याची निर्यात ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
0: हो.
1: आपण संपूर्ण सी फूड एक्सपोर्ट चेन हे एकदम सोप्या पद्धतीने सांगू शकता का?
0: हो, संपूर्ण जी साखळी आहे तिथे आपण समजून घेऊ शकतो. समुद्र असेल किंवा मत्स्यपालन केंद्र असेल, स्वच्छपणे मासे पकडणं, त्यानंतर त्याचं इमिडिएट चिलिंग किंवा आयसिंग करणं 1:1 मध्ये, म्हणजे मासा 1 किलो असेल तर बर्फ 1 किलो, त्याची स्वच्छ वाहतूक केली गेली पाहिजे. प्रोसेसिंग करताना काटेकोर नियम पाळले गेले पाहिजे. HACCP आधारित जे कंट्रोल्स आहेत ते पाळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्टिंग आहे. कोल्ड चेन जी आहे ती -18°C मध्ये कोल्ड स्टोरेज असेल किंवा शिपमेंट असेल कंटेनर असेल तर सर्व ठिकाणी -18°C तापमान राखलं गेलं पाहिजे.
1: भारतासाठी पुढच्या काळात कोणत्या प्रकारच्या सी फूड एक्सपोर्ट स्ट्रॅटेजीची गरज आहे?
0: भारताकडे मोठी मत्स्य संपत्ती आहे, मोठा समुद्र किनारा आहे, कुशल मनुष्यबळ सुद्धा आहे आणि प्रक्रिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला ही संधी ही मोठी आहे. पण भविष्यातली स्पर्धा ही फक्त उत्पादनावर होणार नाही तर ती अन्नाच्या सुरक्षतेवरती, क्वालिटी वरती आणि ट्रेसेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी तिथे तो उत्तम दर्जाचा माल भेटतो की नाही याच्यावरती. म्हणून भारताने केवळ लो कॉस्ट सप्लायर म्हणजे कमी किमतीमध्ये आपण मासा इतरांपेक्षा कमी किमतीने पुरवतो असं न होता उत्तम दर्जाचा मासा पुरवतो असं आपली ही बाजारपेठ जागतिक बाजारपेठ आपली ओळख ही तयार केली गेली पाहिजे.
1: बरोबर. शेवटी मच्छीमार, मत्स्यपालक तसंच प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना आपण काय सांगू इच्छिता?
0: मच्छीवर बांधवांना असं सांगू की मासा पकडल्यानंतर वेळ वाया घालू नका, त्वरित त्याचं आयसिंग करा, स्वच्छ प्रकारे त्याच्या हाताने केली गेली पाहिजे. तर मत्स्यपालकांना म्हणजे ॲक्वाकल्चरवाल्यांसाठी आपण सांगू शकतो की औषधांचा विचारपूर्वक वापर करा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि विड्रॉल पिरियड त्याचा योग्य प्रमाणे पाळा आणि अनधिकृत जे औषधं आहेत त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि प्रक्रिया उद्योग म्हणजे जे प्रोसेसिंग करणार आहे त्याने HACCP कर्ज केवळ हे फक्त डॉक्युमेंटेशन करायचं आहे असं न समजता ते प्रत्यक्ष त्या HACCP प्लॅनप्रमाणे
1: फूड
0: सिस्टीम जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. निर्यातदारांनी जो ज्या देशात आपण माल पाठवत आहोत त्या देशाचे सर्व नियम समजून घेतले पाहिजेत. त्यांनी त्याच्या नियमाप्रमाणे आपलं माल आहे की नाही, आपलं डॉक्युमेंटेशन आहे की नाही, आपलं लॅबोरेटरीचं टेस्टिंग आहे की नाही हे सगळं पाहणं महत्वाचं आहे.
1: तर मंडळी, मासे निर्यात करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याबाबत काय काय गोष्टी करायच्या याविषयी आता आपण चर्चा केली, त्यावरून तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. त्यांचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे ही जी निर्यात आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करून त्यापासून आर्थिक नफा नक्कीच मिळवू शकाल.

0: तर तुम्ही इथे आलात आणि याबाबतची खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यातीसमोरील आव्हानं ही प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून मी विद्या तावडे आपला निरोप घेते. नमस्कार. माझं शिवार या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. मंडळी, आजच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं आहे तर मंडळी, आता आम्हाला निरोप द्या. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.
1: पर आधारित विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत.

0: अभी आप सुन रहे थे एशियन गेम्स 2026 पर आधारित विशेष कार्यक्रम चीयर फॉर भारत।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:29 झालेली आहेत। ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम। परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला। लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस। आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर। आणि आता बातम्या विस्तारानं। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे। यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पडेगा। अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था। 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा।
0: जवळपास 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे। यामुळे 51,00,000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत। या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल। तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल। मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं। अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता। केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे। देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं

स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5% तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ॲप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन स्वच्छ शाळा सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर निशांत मंथन कोंडुरा गहराई कलयुग युवा इंग्रजीमध्ये स्टंबल तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी RCMC म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा

0: पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: असा लपून घाव घालणी.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आहार.

श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.

0: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं. जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास. असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: जाए रात।
1: वो जब याद आए बहुत

0: secured the series with convincing wins in the first two matches. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी रात्रीची 11:10 झाली आहेत. याबरोबरच अस्मिता वाहिनीचे दुसरे प्रसारण इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेत. दरम्यान तुम्ही ए आय आर मराठी डीटीएच वाहिनीचे प्रसारण ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.